मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज बुधवार भारतीय सौरतिथी 4 भाद्रपद शके 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026. श्रोते हो, एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:57 होत आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग प्रभात आपण ऐकलात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतायत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

जीवनाचा प्रवास अथांग आहे, तो कधीही थांबत नाही। या जीवनामध्ये सतत वाटचाल करीत राहणे हे माणसाचे आद्य कर्तव्य आहे। गतिशीलता हे प्रगतीचे प्रतीक आहे, तर थांबणे हे म्हणजे अधोगतीचे प्रतीक आहे। मानवी जीवनासमोर अनेक मार्ग येतात, पण कोणत्या मार्गाने जावे हे मात्र माणसाला समजत नाही, कारण माणूस हा अल्पज्ञ आहे। बुद्धी असेल, ज्ञान असेल, परंतु सन्मार्ग कोणता निवडावा याचा जर विवेक नसेल तर सर्व काही व्यर्थ जाते। अनेक विद्यावंत देखील प्रवासामध्ये चुकतात, त्यांना रस्ता सापडत नाही। केवळ धनाचा नव्हे तर चारित्र्याचा आणि मूल्यांचा मार्ग हवा असतो, आणि या मार्गाने चालत राहणे खऱ्या अर्थाने जीवन सफल करणे होय। वेद मार्गाने चालणे म्हणजे सत्य ईश्वरीय मार्गाचं अनुकरण करणे होय। उपनिषदांनी याला श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग अशी दोन नावे दिली आहेत। श्रेय मार्गाने चालत असताना रस्ता हा प्रथमतः अवघड वाटतो, भयावह जाणवतो, कठीण वाटतो, पण त्यावर चालल्याने शेवटी त्याला शाश्वत सुखाची आनंदाची प्राप्ती होत असते। परंतु प्रेय मार्ग दिसायला सुंदर असतो, आकर्षक असतो, त्याबरोबरच निर्विघ्न असतो। अशा मार्गावर जाणे सर्व पसंत करतात, पण त्याचे परिणाम मात्र दुःखदायक असतात। सर्वजण अशा प्रेय मार्गाची निवड करतात, श्रेय मार्गावर कोणी चालू इच्छित नाही। श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ असे म्हटले आहे। यामध्ये जो विवेकी असतो तो श्रेय मार्गावर चालणे पसंत करतो, परंतु अविवेकी असतो, केवळ भौतिक सुखाचा जो विचार करतो तो मात्र प्रेय मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो। महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि यक्षाच्या संवादामध्ये एक प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे कह पंथा। तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले, महाजनो एन गतः स पंथा। मोठी माणसे अर्थात थोर पुरुष ज्या सत्य मार्गाने, ज्या पवित्र आणि शुद्ध कल्याणकारी मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात, त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करावा। यजुर्वेदात ही भावना व्यक्त करताना म्हटली आहे, ऋतस्य पंथाम अनुपश्य साध्व अंतरंग सुकृतो येन यंती। अर्थात ज्या मार्गाने सुकृतिशील बुद्धिमान ज्ञानी लोक मार्गक्रमत करत असतात, त्याच मार्गाने सत्य मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करावा। भगवंताकडे प्रार्थना करताना अथर्ववेदात म्हटले आहे, मा प्रगाम पथो वयम मा यज्ञात इंद्र सोमिनः मांतः स्थूर्णो आरातय। हे इंद्र परमेश्वरा, आम्ही आपल्या पथावरून कधी विचलित होता कामा नये। नाना प्रकारची संकटे आली, नाना प्रकारची दुःखे आली, तरी आम्ही सत्याचा मार्ग ओलांडता कामा नये। सतत श्रेय मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावं, कारण तो हा मार्ग शांतप्रद, श्रेष्ठ आणि कल्याणकारी असतो। काम क्रोध लोभ ईर्ष्या मोह या नाना प्रकारच्या अराती म्हणजे शत्रूपासून आम्हाला स्वतःला वाचवायची आहे, कारण हे शत्रू आम्हावर आक्रमण करतात। बाहेरच्या शत्रूपेक्षाही अंतरंगातले शत्रू भयंकर असतात, आणि या भयंकर शत्रूंनीच तर सर्वावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला आहे। याचसाठी आम्हाला या मार्गावर चालणे अवघड वाटते। त्याबरोबरच वेदांनी असे पुढे म्हटले आहे की स्वस्ती पंथाम अनुचरे, आम्ही कल्याणाच्या मार्गाने चालावे। हा मार्ग सूर्य आणि चंद्राप्रमाणे न थांबणारा असावा। मैतम पंथाम अनु महा, हे माणसा तू या मार्गाने नको, सन्मार्गाने चल। का? हा मार्ग भयंकर आहे, तो म्हणजेच श्रेय मार्ग पवित्र आहे। या श्रेय मार्गावर चालणे इष्ट कर्तव्य आहे।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
1: श्रोतेहो नमस्कार. परभणी अंतर्गत प्रायोजित कार्यक्रम विचार शलाका आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात सन्मार्ग याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत. नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सकाळचे 6:11 झाले आहेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातली प्रारंभीची रचना स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

श्रोतेह, स्नेहल भाटकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आपण ऐकली. ऐकूयात कार्यक्रमातली यानंतरची रचना आशा भोसले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दत्ता डावसेकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना.

श्रोतेहो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं आनंद घने यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेली ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेली ग. दि. माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरात.

श्रोतेहो, अजित कडकडे यांनी गायलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं विलास पाटील यांचं. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समस्वरात देशभक्तीपर गीतरचना.

श्रोतेहो, समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत हिंदी भक्तिरचना.

0: श्रोतेहो, जाहिद नाझान आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या हिंदी भक्तिरचनेसह आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम इथेच संपला. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 होत आहेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिराती.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व वाट विकासाची.
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीनवरील घाटे आळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी सांगितलेली माहिती ऐकूयात.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि या सोयाबीन पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये विविध प्रकारच्या पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यामध्ये सोयाबीन पिकावरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंटअळ्या, घाटे अळी, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो. तर आज थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया घाटे अळी या अळीविषयी. तर शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकावर जी काय घाटे अळी, तीच घाटे अळी म्हणजेच आपल्या सोयाबीन पिकावर देखील पाहायला मिळते. तर ही घाटे अळी बहुभक्षी कीड असून विविध प्रकारच्या पिकांवर आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी काय अळी असते तिचा रंग हिरवट, फिक्कट पिवळसर, तपकिरी किंवा काळसर रंगाचा आपल्याला पाहायला मिळतो.

होतो. या अळीच्या शरीरावर थोडेफार केस असतात आणि अतिशय सहज लक्षात येणारी ही अळी किंवा सर्वांना बहुश्रुत असलेली ही अळी आपल्या सोयाबीन पिकाला देखील नुकसान करू शकते. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्यास ती पानांवर उपजीविका करते, परंतु ज्या वेळेला पिकाला फुलकळ्या, फुले व शेंगा लागतात त्यानंतर ती ही अळी त्यांना नुकसान पोहोचवते. बऱ्याच वेळेला या अळीने प्रादुर्भावग्रस्त असलेल्या कळ्या, फुले व कोवळ्या शेंगा खाली जमिनीवर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे असं आपण लक्षात घ्यायचं आहे. मात्र ज्या वेळेला ह्या शेंगा मोठ्या होतात त्या शेंगांना ही अळी गोल छिद्र पाडून त्यातील दाणे खात असते. एका शेंगेवर ज्या वेळेला दाण्यांच्या ठिकाणी अनेक छिद्र आढळून येतात त्या शेतात घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता जास्त असते. या अळीची विष्ठा आपल्याला पानांवर, शेंगांवर किंवा जमिनीवर पडलेली पाहायला मिळते. तर ज्या वेळेला ह्या घाटेअळीचा प्रादुर्भाव फुलं, फुलकळ्या आणि शेंगा लागलेल्या असतात छोटा, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर होतानी आपल्याला पाहायला मिळतो आणि ती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या शेतकरी बंधूंना करू शकते. तर शेतकरी बंधूंनो, मग एकात्मिक कीड व्यवस्थापन काय करता येईल? तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण जे काय लागवड केलेली आहे ती हेक्टरी 65 किलो बियाणे याप्रमाणे करावी. दाट बियाणे पेरणी आल्यास नक्कीच किडींचा

0: ह्या घाटेचा प्रादुर्भाव फुलं फुलकळ्या आणि शेंगा लागलेल्या असतात छोट्या, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर होतानी आपल्याला पाहायला मिळतो आणि ती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या शेतकरी बांधवांना करू शकते. तर शेतकरी बांधवांनो, मग एकात्मिक कीड व्यवस्थापन काय करता येईल? तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण जे काय लागवड केलेली आहे ती हेक्टरी 65 किलो बियाणे याप्रमाणे करावी. दाट बियाणे पेरणी आल्यास नक्कीच किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढत असतो. या व्यतिरिक्त आपल्याला पक्षीथांब्यांचा वापर करता येतो. कीटभक्षक जे काय पक्षी आहे त्यांना बसण्यासाठी शेतामध्ये एकरी 8 ते 10 पक्षीथांबे, म्हणजे इंग्रजीमध्ये जो टी आकार असतो, अशा 2 काठ्या आपल्याला बांधायच्या आणि शेतामध्ये उभ्या करायच्या. असं एकरी 8 ते 10 पक्षीथांबे आपल्याला उभारता येतात, ज्यायोगे त्या पक्ष्यांना बसण्यासाठी जागा मिळते व ते शेतामधील पिकावरील आपल्या विविध किडींना वेचून त्या ठिकाणी खातात. त्यानंतर कामगंध सापळे, म्हणजेच घाटे आळीसाठी आपल्याला कामगंध सापळ्यांचा वापर करता येतो. हेक्टरी 5 कामगंध सापळे आपल्याला वापरता येतात, ज्यामुळे आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव होतोय की नाही हे लक्षात येत असतं. सलग 3 दिवस जर आपल्याला 8 पतंग एका ट्रॅपमध्ये अडकतील तर त्यावेळेला आपल्याला समजायचं की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्या पिकावर होणार आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला उपाययोजना करता येते. जैविक कीटकनाशकांमध्ये मग HNP 500 ml 2 ml प्रति 10 लिटर पाणी किंवा नुमरेरिले 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, विव्हेरिया बेसेना 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी घेता येते. या व्यतिरिक्त निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अजेरियातील 1500 ppm 25 ml प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे देखील आपल्याला फवारणी घेता येते. या व्यतिरिक्त ज्यावेळेला किडींचा प्रादुर्भाव किंवा घाटाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो त्यावेळेला आपल्याला काही रासायनिक कीटकनाशकांची देखील फवारणी घेणं गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लुबेंडॅमाइड 39.35 SC 3 ml प्रति 10 लिटर पाणी किंवा इमामिक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.50 ml प्रति 10 लिटर पाणी किंवा इंडॉक्झकार 15.80% 7 ml प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरॅन्टनिलिप्रोल 3 ml प्रति 10 लिटर पाणी याचा देखील आपल्याला त्या ठिकाणी वापर करता येतो. या व्यतिरिक्त काही कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे जे ह्या किडीला नियंत्रणात ठेवू शकतात. त्यामध्ये आहे नोव्हॅलुरॉन 5.25% अधिक इंडॉक्झकार 4.50% किंवा क्लोरॅन्टनिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्ब्रासेरिथ्रिन 4.60% 4 ml प्रति 10 लिटर पाणी. यासारख्या विविध कीटकनाशकांचा वापर करून आपण या घाटे अळीचं व्यवस्थापन करू शकतो. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, सोयाबीनवरील घाटे अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: भारतातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनेच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्र

0: क्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाही आहे. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
0: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपिढीला फोन करणं आवश्यक आहे.
0: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: Борисе?
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
3: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
2: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
3: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
3: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही

0: अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी, हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत, ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील, त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
0: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
0: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो, तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळ असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो, शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जाईल. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 नारी समता दिनानिमित्त समन्वित रूपक समतेचे क्षितिज आपण ऐकाल. लेखन योगीराज बच्चे यांचं. ही निर्मिती आहे आकाशवाणी बीड केंद्राची. आकाशवाणी

बीड केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल आज सकाळी 8:40. त्यानंतर सकाळी 9 प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर श्रोते हो 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज कच्चे धागे या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार नुसरत फतेह अली खान. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोते हो 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. कार्यक्रमात सहभाग संजय थोरात यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं, सादर करते सदानंद कामडी. श्रोते हो उर्वरित रूपरेषा जाणून घेऊया काही वेळातच.

0: बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी। कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये। तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर। आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव। तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत। विषय आहे बाळांचं लसीकरण।
1: श्रोतेहो वळूयात आपल्या रूपरेषेकडे। श्रोतेहो दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल। यात सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल। जाणून घेऊयात याच प्रसारणातील काही ठळक कार्यक्रम। दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकाल। 1:40 जिल्हा वार्तापत्र या कार्यक्रमात वर्धा जिल्हा वार्तापत्र आपण ऐकाल। दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल। 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या।

श्रोतेहो, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेतील काही ठळक कार्यक्रम आता जाणून घेऊयात. 5:30 युववाणी हा कार्यक्रम, 6:10 प्रादेशिक मराठी बातम्या, 6:30 बलसागर भारत होवो, 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सायंकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकाल. आज या कार्यक्रमात पावसाळ्यातील पशुधनाचे आहार व्यवस्थापन याविषयीचा संवाद, सहभाग वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित केला जाईल. श्रोतेहो, रात्री 10:00 नादब्रह्म हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. 10:30 रात्री 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या प्रसारणात आपण ऐकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, अमृतकर इन्शुरन्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गीतबहार हा सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 आणि ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.
2: कंडक्टर, पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात?
3: अरे यार, इथेच मार खाल्ला.
2: संस्कृत दिनस्य शुभाशया.
4: धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक.
5: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला?
2: तेव्हा नक्की ऐका श्रावण पौर्णिमा विशेष वनिता मंडळ कार्यक्रम
5: येत्या शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता.
6: बहीण हवी भावाला, वधू हवी वराला, म्हणूनच वाचवा गर्भातल्या मुलीला.

0: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय संघाची मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रगती मंचाच्या 53व्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रकल्पांची वेळेत पूर्तता, विविध संस्थांमधला समन्वय, प्रलंबित मुद्द्यांचं जलद निराकरण आणि अंमलबजावणीचा वेग यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे स्वतंत्र विभाग किंवा टप्पे म्हणून न पाहता एकात्मिक प्रकल्प म्हणून पाहण्याचे निर्देश देताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांना विलंब करणाऱ्या त्रुटी दूर करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकसदृश फसवणूक

0: वाहतुकीच्या प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण, जनजागृती, सायबर सुरक्षा शिक्षण आणि विविध यंत्रणांमधला समन्वय वाढवण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. या बैठकीदरम्यान रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातल्या 9 राज्यांमधल्या 6 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान साखरेच्या दरात काल पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रतिकिलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषांसंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्रानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यात 2021-22 पासून राबवण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 31,746 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्रानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर इथं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातल्या नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. शासकीय, खासगी आणि धर्मादाय आरोग्य संस्थांमध्ये फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसंच रुग्णालयातल्या संबंधित यंत्रणांचं ऑडिट करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. काल मंत्रालयात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तसंच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून या सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा असं त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्य शासनानं अलीकडेच वयाची 30 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली होती, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही अट रद्द करण्यात आली. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं

0: प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हे सरकार रोजगार हिरावून घेणारं नाही तर रोजगार देणार असून याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले. मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचं तसंच मराठी शिकवण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी देणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरता वंशावळ जुळवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर नेमलेल्या समित्यांना 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्ह्यात उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करावं असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन काल सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत 37 उद्योगांसोबत 7,534.85 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे 7,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांचं फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असं त्यांनी काल या संदर्भात घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केलं. मेरा रेशम मेरा अभियान उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात मंगरुळ इथं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम काल घेण्यात आला. केंद्रीय रेशीम संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक AL जाधव यांच्यासह इतर तज्ज्ञांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 21,793 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 183.85 लाख 89,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीतल्या उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा झाल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यजमान संघ पहिल्या डावात 238 धावांनी पिछाडीवर आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रकल्पांची जलदगतीनं पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. आणि आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 किलोहर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:21 होत आहेत.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे का?

0: कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगो होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 200.
4: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा

0: इतिहास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. बरं. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं. की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा.
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जेन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला. किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं आणलं.
0: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर,
1: हो,
0: कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण

0: असणं पण आकर्षक असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधले बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झालीये कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे. म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात तपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय, हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला

दिली सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बेनिश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
6: नारळी
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.
7: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
8: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
9: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
8: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजी.
10: मध्यम लहरी 229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत थोड्याच वेळात. तत्पूर्वी काही जाहिराती.
11: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
12: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
13: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
14: ताई, हे बघ.
15: हॅपी बर्थडे टू यू.
14: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
15: नेहमी शॉपिंग.
14: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
16: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
14: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल जे

0: ह्या गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
1: आय नो ना.
0: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

श्रोतेहो, शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकत होता उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं मीना खडेकर यांचं. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं भावगीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
0: श्रोतेहो ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं भावगीत.

0: श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली पी सावळाराम यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगं होय होय, असं म्हण ना, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
2: अगं होय तर.
1: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
3: लक्ष्मीचा गोठा.
2: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, आता ऐकूयात भावधारा या कार्यक्रमातलं शेवटचं भावगीत, उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

श्रोतेहो, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या भावगीतासह आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच संपला. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर श्रोतेहो 8:40 नारी समता दिनानिमित्त समन्वित रूपक समतेचे क्षितिज ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

0: last night as part of the Sangh's Centenary Year Global Outreach Programme. During his stay in the city, Mr. Bhagwat would participate in the Universal Oneness Programme and address a gathering of around 5,000 people at the iconic Madison Square Garden on Saturday. The event carries a timeless and universal message: the world is one family. It calls upon us to look beyond artificial divisions and differences, recognize the bonds that unite humanity, and embrace a spirit of mutual respect, harmony and oneness. And now for a look at today's newspapers, it's over to Saira Mujtaba.
1: Thank you, Shagun. Most of the dailies lead with NSA Ajit Dobhal's visit to China. The Tribune headlines: India-China eye political fix for boundary dispute, stress need for peace and tranquility along LAC. Newspapers also report Prime Minister reviewed 30,000 crore rupees infra projects. The Asian Age headlines: Modi flags digital arrest, pushes for strict surveillance. The Indian Express citing RBI's monthly state of economy informs Indian economy resilient amid global uncertainties. The paper adds, India's robust macroeconomic fundamentals continue to provide cushion to the domestic economy. The Statesman writes, Defence Minister Rajnath Singh clears transfer of DRDO missile tech to Indian defence industry. Hindustan Times headlines, 98% flu cases this season due to H1N1 swine flu, says ICMR. And finally, Times of India informs Dolly Parton, queen of country music, dies at 80. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Saira. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth 30,000 crore rupees at Pragati meeting. Union Home Minister Amit Shah sets 1-year deadline for 100% implementation of 3 new criminal laws. Delhi government to hand over approval letters to 4,000 eligible women beneficiaries under Lakshmi Yojana today. India and China agree to continue their work in seeking political settlement of boundary question for overall and long-term interests. Eid Miladun Nabi, birth anniversary of Prophet Muhammad being celebrated today. Keralites across the globe celebrating Thiru Onam, most auspicious day of Onam. And R. Pragyanan cruises into finals of Grand Chess Tour's last leg after 19-9 win over Germany's Vincent Keimer. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवा तीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53 बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तिन्ही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं

ते म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल, असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो, असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उईस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या

0: सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 2026 काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेद्रे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादरकर्ते योगीराज बच्चे.

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून, समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरीची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उमरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीय, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी

0: समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बीजे पेरण्यासाठी क्रांती सूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
1: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
2: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी

0: कॉम्प्युटर हाताळतेस हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
2: भाई पतनाट्य घेऊन आलोय.
3: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा, अहो वहिनी, आज विसाव्या एकविसाव्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
4: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
2: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
5: वंशाचा दिवा मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
3: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
4: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. सुभानराव, समजते का पोरगी भातुकली आता खेळ खेळायला लागली?
3: होय की पोरग आहे, भातुकलीचाच खेळ घेणार साहेब ती.
4: अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो,
3: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला लिहू आपण. आता मी तुम्हाला 100 बॉन्डवर लिहून देतो. वा,
6: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
2: विचारू, तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला.
7: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
2: हा येतो.
7: पुढे शिकायचं का तुला?
2: हा शिकायचंय.
7: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?
2: हा जमल.
8: पाहुणे, आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त.
9: हा,
8: त्याला मला वाटतं कमीत कमी शिकणार म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतंय जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई.
2: बोला की पाहुणं.
8: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय आहे मग?
2: हे बघा पाहुणं, ही आमची पोरगी, सगळं येत तिला, समद जमत. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला गेला नाहीये.
7: मला काय वाटतंय 10-15 तोळ सोनं तर द्या.
2: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचं खर्च बघू.
8: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना?
2: हा जमन, 2-3 तोळ्याचं बघूत.
8: हा मग 2-3 तोळे सोनं, पैसे काय राहू द्या. आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
2: बर बर
8: चालतंय, मग कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
4: सुभानराव, मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो.
3: फक्त
4: ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देऊ नका, 4-5 माणसं सोडता. हा ना, मग मी देवप्पा बी चुकूनच घेऊन येतो. इकडल्या देवप्पापाशी काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो तर आम्ही. येऊ तोपर्यंत तयारीला लागा पैसे पाण्याच्या.
3: ते लागत होत आम्ही तयारीला. राम राम. मग
4: राम राम. राम राम.
10: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
11: आले का पाहुणे रावळे? चला चला लवकर घ्या बरं, उरकून आवरा आवरी करा.
4: काय करा, पटकीन मंगलाष्टी का सुरू करा, कोणाला माहित व्हायच्या अगोदर ह्या देवस्थानावर.
12: चला घ्या बरं, अंतरपाठ धरा
3: धरा, अंतरपाठ चला लवकर. मधी पूर्ण कुठे
4: चला
3: पूर्ण
12: म्हणू का आता करू सुरुवात. शुभमंगल सावधान,
13: शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
12: पोलिसाची गाडी गेली बघा आता चिथून.
3: पोलिसाची गाडी गेली,
4: कोणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकिनी
3: निघा, निघा लवकर निघा इथून.
12: चला बरं, मी बी जातो आता. चला लवकर
3: तुम्ही आधुकर निघा.
12: चला चला, पोलिसाची गाडी आली. चला आता पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छेड होतो हे आपण पुढे पाहूयात.
7: झोपती काय तर कामधंदा करीत नाही, काय नाही, फुकटची आणली उगाच. बापाचं घर असल्यावानी
4: रमेश जर ऐकत नसले

0: ऐकू, तर दांडा घेऊन बिंदास खाणे जा. इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
1: बर बर, उद्यापासून बघतोस तिच्याकडं. हे चिवे उठ.
2: हा हा हा, आले.
1: उठ लवकर, नाही तर कान फाडीत मारीन.
2: आई,
1: उठ लवकर, उठ. उठली का नाही?
3: होय हो, ऐकलं का?
4: काय आला आता?
3: बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला. मला कस तरी वाटतय. हो
2: आई, दारूगड. आई दारूगड, आई दारूगड ना.
3: बाय, कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागल.
2: आई, आई पोट दुखतय ग माझं.
3: अग चिव, काय होतय तुला?
2: आई माझं पोट दुखतय.
3: अग चिव, नक्की काय होतय तुला? अव कोणी आहे का आजूबाजूला?
2: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
3: अग चिव, असं काय करते चिव?
2: पोट दुखतय ग माझं.
3: चिव, अग असं काय करते चिव? अग इकडे बघ ना चिव. चिव, चिव, चिव, काय झालं तुला? अग बोल ना माझ्या सोबत. अग चिव, उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न वाले कि जा. अग चिव, उठ ना. हुंडा पाय पैसा पाय जीव गेला मापुरीचा. अग चिव, उठ ना ग. अग उठ ना, बोल ना माझ्याशी.
5: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी, आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत, हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
6: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
4: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
0: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत.
2: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
1: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
4: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
0: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
4: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
0: आजची मुलगी फक्त आपला नाही तर ती साबला आहे, याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
2: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
1: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
4: सावित्री आणि जिजाऊंच्या लेकी आता मागे हटणार नाही.
0: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
2: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
1: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
4: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
6: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान. बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
7: या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाह संदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता

0: मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसं एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. यामध्ये आमचा सरपंच असेल, आमचा सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांचा व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणार अपेक्षित आहे.
1: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
2: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
3: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.
4: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
2: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
4: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
3: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
4: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प

0: संकल्प करूया, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया, स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
1: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेद्रे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं श्रीरंग गोडबोले यांचं. संगीतकार होते सुखविंदर सिंग आणि राहुल रानडे.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गार्गी आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बजरंगी भाईजान या चित्रपटासाठी अदनान सामी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, बजरंगी भाईजान या चित्रपटासाठी अदनान सामी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते प्रीतम आणि गीतकार होते कौसर मुनीर. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं.

0: हर चिल मन
1: चिल मन चिल मन
2: श्रोतेहो मोहम्मद रफी यांनी सहकाऱ्यांसह गायलेलं हे गीत आपण ऐकलं. अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या गीतासह आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपला. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशु

0: धनाविषयी मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय लक्ष्मीचा गोठा.
1: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, रफिक शेख यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे बालगीत.

श्रोते उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे बालगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आता ऐकूयात मिश्र संगीत या कार्यक्रमातलं शेवटचं गीत. संगीत नाटक वासवदत्ता या नाटकातलं हे नाट्यपद आहे. गायलं आहे अरविंद पिळगावकर यांनी.

श्रोतेहो, संगीत नाटक वासव दत्ता यातलं हे नाट्यपद आपण ऐकत होता. गायलं होतं अरविंद पेळगावकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. या नाट्यगीतासह आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:15 झाली आहेत. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात कच्चे धागे या चित्रपटातील गाणी आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत नुसरत फतेह अली खान. श्रोतेहो, आता ऐकूयात कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो अलकायद ने काने हंसराज हंस यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. ऐकूयात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण कच्चे धागे या चित्रपटातील गाणी ऐकलीत. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते नुसरत फतेह अली खान. या गीतासह आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाले आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात वैशाली कस्तुरे सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक मधुर भांडारकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दिल तो बच्चा है जी या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, वास्तववादी आणि तीव्र सामाजिक भान असणारे चित्रपट हे मधुर भांडारकर यांच्या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य. समाजातील वास्तव दर्शवणारे सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, लेखक मधुर भांडारकर यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च शुभेच्छा देऊन वळूया आपल्या उर्वरित कार्यक्रमाकडे. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात श्रावण अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील सावन या आशयाची गाणी, काही पाऊस गाणी आणि काही गाण्यांवरील काही किस्सेही ऐकूयात. श्रोते हो, श्रावण म्हणा की सावन म्हणा, तुम्हा आम्हा सर्वांचा हा लाडका महिना. सणांची भरगच्च रेलचेल, प्रत्येक दिवसाचं खास असं महात्म्य घेऊन येणारा हा सावन. श्रोते हो, लेखकाच्या लेखणीतून उतरलेली कथा असो किंवा कवी मनातून हुंकारलेली गाणी असो, ते चित्रपट पडद्यावर जिवंत करण्याचं कसब चित्रपट कलावंत साधतात. पावसाच्या सरीतून बरसणाऱ्या या सावनाचं कौतुक आता आपण या गाण्यातून ऐकणार आहोत. श्रोते हो, मौसमी चटर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताचं चित्रीकरण कृत्रिम पावसात नाही तर खऱ्याखुऱ्या पावसात, मुंबईच्या मुसळधार पावसात झालं होतं. आणि मौसमी चटर्जींचा मेकअप पूर्णपणे पावसामुळे उतरला गेला होता. सर्व सहकलाकार हसत होते, कारण त्याकाळी वॉटरप्रूफ मेकअप वगैरे काही संकल्पना आपल्याकडे आलेली नव्हती, असं मौसमी चटर्जी यांनीच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. तर श्रोते हो, आता ऐकूयात मंजिल या चित्रपटातील आजही तितकंच लोकप्रिय असणारं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात मिलन या चित्रपटातील नूतन आणि सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. या गाण्यातील उत्तर भारतातील ग्रामीण बोलीभाषेची गोडी कायम ठेवण्यासाठी संगीत दिग्दर्शकानं नायकाच्या तोंडी शोरच्या ऐवजी सोर घातलेला आहे आणि हा संवाद गाण्याच्या सुरुवातीला जाणीवपूर्वक ठेवलेला आहे. श्रोते हो, ऐकूयात हे गीत.

श्रुती हो, यानंतर ऐकूयात. पायांना थिरकायला लावणारं, मनाला आनंद आणि उत्साह देणारं सदाबहार गीत जे चित्रित झालं आहे धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर. या गाण्याचं शूटिंग कृत्रिम पावसात सुरू असताना धर्मेंद्र यांनी पाण्याचा फवारा उपस्थित मंडळींवर उडवला आणि सर्वांची धावपळ सुरू झाली असा एक किस्सा या गाण्याचा सांगितला जातो. ऐकूया श्रोते हो, आया सावन झुमके या चित्रपटातलं हे शीर्षक गीत.

श्रोतेहो, पाऊस गाण्यांची आपली ही सफर ज्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं एक गाणं जे चित्रित झालं होतं मनीषा कोइराला आणि अनिल कपूर यांच्यावर. ऐकूया श्रोतेहो 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे गीत. श्रोतेहो, संगीतकार आर डी बर्मन अर्थात पंचमदा यांच्या सर्वोत्तम गीतांपैकी हे एक गीत आहे. या चित्रपटातील गाणी आर डी बर्मन यांच्या संगीत कारकिर्दीतील शेवटची गाणी ठरली.

श्रोते हो, पाऊस गाणी कितीही ऐकली तरी खरोखरच मन भरत नाही, पण वेळेची मर्यादा तर पाळावीच लागेल. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लगान या चित्रपटातील गीत, जे चित्रित झालं आहे आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यावर.

श्रोते हो, या गीतासह आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच संपला. वैशाली कस्तुरे कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
2: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
5: लसीकरण बाळाच्या सुरक्षित आरोग्याची पहिली पायरी. कोणत्या वयात कोणती लस, लसीकरण चुकलं तर काय आणि लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. तेव्हा दूरध्वनी करा गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे बाळांचं लसीकरण.
6: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
7: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
6: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
7: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
6: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
7: अगं होय तर.
6: म्हणून तर त्याला म्हणलेला आहे
7: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
6: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
8: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभाग

0: रुग्णालयाशी संपर्क साधा.
1: मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:05 होत आहेत. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सहभाग आहे संजय थोरात यांचा, निर्मिती सहाय्य भास्कर थोरात यांचं, सादरकर्ते सदानंद कामडी. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.

हॅलो आकाशवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संजय थोरातचा स्नेहाचा प्रेमाचा सप्रेम नमस्कार. रसिक श्रोते हो, सुरू करूया तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कामडी.

0: हेलो,
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार जी, कोण बोलते आहे?
1: मी सर त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर तालुका पूर्ण. हॅलो आकाशवाणीला सर, हे माझा पहिला कॉल आहे. हा, जसं सुरू झालं तसं.
0: असं ना,
1: हो
0: तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात.
1: हो सर, आपल्या ज्या असंख्य माता भगिनी आहेत ना, त्यांना माझ्यातर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: तर या छानशा शुभेच्छा या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य माता बहिणीपर्यंत या शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत. आता ओवाळणी द्यायची, तिचा आशीर्वाद मिळवायचा म्हणल्यावर ओवाळणी द्यावं लागेल ना. मग इतक्या असंख्य बहिणींना आता आपण शुभेच्छा द्याल्यात, सांगा आता ओवाळणी काय द्यायची?
1: हो ना, ओवाळणी द्यायलाच पाहिजे बहिणीला.
0: मग आता कसं करायचं सांगा.
1: कसं आहे, त्याच्या निमित्ताने आपल्याकडे जर भगिनी आली तर तिला ओवाळणी द्यायला पाहिजे. मी शब्दरूपाने तर देऊ शकतो अशी.
0: त्र्यंबक लोखंडे साहेब, तमाम भावांनी अजन्म तिच्या पाठीशी उभा राहून दुःखासुखात साथ देणे हीच ओवाळणी.
1: हो बरोबर आहे सर, बरोबर आहे.
0: सांगा मग आता माता भगिनींसाठी छान गीत.
1: फुलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी प्यारी बहना है. सर माझे मित्र घ्या ना, एक दोन तीन
0: सांगा ना, एक दोन तीन चार पाच सहा सांगा.
1: एक मुरलीधर बागल बठाणचे, विजय कुमार शहाणे दुधगावचे, गजानन परिहार नागठाण्याचे, नागोराव जाधव गोविंदपूरचे आमच्या,
0: बर,
1: आणि आमचा मुलगा पंकज लोखंडे पोलीस पाटील.
0: अच्छा, हे तर पाचच जण झाले, सहा म्हणलो मी, सात सांगा.
1: नाही पण झाले, काय करायचं जास्त.
0: आता कसं आहे त्र्यंबकजी लोखंडे साहेब, ऐका ना, ऐका ना, ऐका ऐका ऐका ऐका, हे प्रेमानं लाडानं सर्व श्रोत्यांची नावं घेतात, मित्रांची नावं घेतात, पण ऍक्च्युअली मध्ये हे गाणं आम्ही सर्व श्रोत्यांसाठीच पाठवत असतो.
1: सर्व श्रोते,
0: पण थोडी मजा येते, मित्रांची नावं घेतली तर म्हणता येते बघ रे बाबा, तुझं सुद्धा नाव घेतलंय मी आवडीमध्ये.
1: आणि जसं सर आलो आकाशवाणी सोडलरी सुरू झालं ना, असे श्रोते मंडळी आता फोन करायला नाही बघा, एवढी आपुलकी म्हणजे असती बघा.
0: आपुलकी असायलाच पाहिजे.
1: हो सर,
0: आकाशवाणी आणि श्रोते, श्रोते आणि श्रोते मित्र, ही एक प्रेमाचा असा धागा आहे की रक्षाबंधनचा जसा धागा आहे तसाच हा धागा आहे तुम्हा श्रोत्यांचा आमचा. तुम्ही भाऊ तर मी बहीण, मी बहीण तर तुम्ही भाऊ.
1: बरोबर बरोबर.
0: मग चला, छानसं गाणं हे, आपण मिळून गाऊ.
1: हो गाऊ ना, हो ना,
0: चला ऐकूयात गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, हॅलो आकाशवाणी, बोला.
1: गोपाळ नादकर बोलायलो, साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
0: तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात. काय म्हणते, पीक पाणी पाऊस?
1: पाऊस कमी आहे, पाऊसच नाही पडा, एक हप्ता झालं. पिकावर परिणाम व्हायलेच, सोयाबीन सुकायलेच, कापूस आहे सध्या बरा.
0: कालपासून थोडंसं आभाळाचं वातावरण आहे.
1: हो, थोडं वातावरण जरा शितुळे पडे.
0: गोपाळ भाऊ, आकाशवाणीच्या शिवाय तुमचा छंद कशात घेता तुम्ही आनंद?
1: आनंद भजनात आहे.
0: भजनात?
1: हो, भजनात पण हरिपाठ घेतो सकाळी.
0: हरिपाठामधला एखादा
1: राहते
0: जो गायनाचा प्रकार आहे तो थोडासा म्हणून दाखवा बरं आम्हाला.

0: रे ठेवनिया करकटेवरी ठेवनिया।
1: वा वा वा वा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
0: राम कृष्ण हरी।
1: याला जर वाद्याची संगत असली तर थोडीशी रंगत येते।
0: हो,
1: आजच्या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी काय मूळ आहे तुमचं? आज गाणं कोणतं ऐकायचं?
0: मूळ सध्या रक्षाबंधनाचा आहे।
1: सांगा, आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
0: क्रोध चित्रपटातलं मा होती है मा, असं गाण्याची बोलेत।
1: किती बहिणी आहेत तुम्हाला भाऊ?
0: पाच बहिणी आहेत।
1: बहीण म्हणजे मायाच असते का?
0: हो हो,
1: पाच बहिणीची माया तुमच्या पाठीशी आहे।
0: हो हो,
1: उसका दुनिया में कोई कुछ नहीं बिगाड़ सकता।
0: हो ना। कोण्या कामाला सपोर्ट,
1: कोण्या कामाला सपोर्ट। लाडके आहेत तुम्ही?
0: हो हो, दोन छोटे आहेत तीन मोठे आहेत।
1: या पाच बहिणीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि हे छानसं गीत आम्ही तुमच्यासाठी

0: तुमच्यापर्यंत पाठवत आहोत.
1: साहेब,
0: हा,
1: तुम्ही आकाशवाणी परभणी केंद्राचे मुकुटमणी आहेत.
0: आकाशवाणी म्हणजे एक मोत्याची माळ आहे आणि प्रत्येक जण मोतीप्रमाणे काम करते.
1: त्याच्यात एक मेन सिमरू मणी मणी म्हणून राहते एक
0: असं
1: महत्वाचा.
0: का बरं, हे तुमचं
1: हा,
0: प्रेम
1: ते
0: आहे.
1: एक महत्वाचा मणी ते तुम्ही आहेत.
0: नाही, प्रत्येक जण माणिक मोती आहे. आपल्या इथले
1: आहेत
0: प्रत्येक उद्घोषक छान प्रेझेंटेशन देतात आणि सर्व
1: हो
0: श्रोत्यांवर खूप प्रेम करतात.
1: हो हो
0: तर चला गीताकडे वळूया छानशा. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार सर।
0: नमस्कार जी।
1: हेलो फरमाइश।
0: हो हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे, कोण बोलते है?
1: अजहर पठान, साळेगाव तालुका, जिल्हा परभणी।
0: अजहर पठान,
1: सर
0: काय करता भाऊ तुम्ही?
1: आम्ही मिस्त्री काम करतो सर। तर सर आज मोबाईल मध्ये ऍप्स घेतलेला आहे परभणी आकाशवाणी। तर सर असा मोबाईल आपला चालू राहते, आमचं काम बी चालू राहतं, कसा वेळ निघून जाते ते काय माहितच पडत नाही सर।
0: कोणकोणते कार्यक्रम ऐकता?
1: हॅलो डॉक्टर, आपलं सखी सहेली, शेतकरी शिवार। सर आम्हाला तर शेत नाही सर, पण तरी बी आम्ही ऐकतो सगळे प्रोग्राम।
0: वा वा वा वा वा,
1: हो सर, आमच्या मित्राचं आवडीचं गीत आहे आज,
0: सांगा ना।
1: प्रेम रोग मधलं। मित्राचे नाव आहेत शेख अनवर, शेख सज्जू, शकीब पठाण, महबूब शेख।
0: रेडिओचा छंद केव्हापासून आहे?
1: सर आम्हाला रेडिओचा छंद तरी 7-8 वर्ष झाले सर, 8 वर्षापासून आहे छंद आम्हाला रेडिओचा।
0: अच्छा,
1: आता आम्ही समजा मोबाईल मध्ये तितकं समजा क्लिअर येत नाही, पण आम्ही आता रेडिओचा आणणार आहे।
0: मग हे छान सगळी आता लगेच ऐकूया।
1: हो सर।
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हेलो आकाशवाणी।
1: हाँ नमस्कार सर
0: नमस्कार जी, कौन बोलता?
1: जी। साहेब राव पाटिल शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे सर।
0: साहेब राव पाटील,
1: ओ
0: या आधी कधी फोन लावला होता पाटील साहेब?
1: सर 2 महिने होऊन गेले सर आता।
0: बरोबर, तुमच्या माध्यमातून आपण सर्व श्रोत्यांना सांगूयात की हॅलो
1: हो
0: आकाशवाणी आणि स्वरलहरी या फोन इन कार्यक्रमासाठी किमान 2 ते 3 महिन्यानंतर फोन लावला तर दुसऱ्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी संधी मिळते।
1: हो सर 2 महिन्यानंतर फोन लावणे कमीत कमी।
0: साहेबराव काय करता आपण?
1: सर शेती काम करतो सर मी छंद
0: शेती काम करता करता काही छंद?
1: सर आता आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायचे असा छंद आहे सर।
0: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ॲपवर ऐकता का रेडिओवर?
1: ॲपवर ऐकतो सर। आपण कोण बोलता सर?
0: मी संजय थोरात बोलतो।
1: हो सर सर
0: तर सांगा, आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: सलामी पिक्चर है चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना।
0: अच्छा, चेहरा क्या देखते हो?
1: दिल में उतर कर देखो ना। काही मित्राचे नाव सांगाल चालेल का?
0: हां सांगा ना।
1: मी धनंजय वाघ, विजय बाळे, अशोक पाटील आणि सर्व मित्रांसाठी गाणं आपल्याला ऐकवा सर।

0: हेलो,
1: हाँ नमस्कार सर।
0: नमस्कार। हेलो आकाशवाणी कार्यक्रम बोला, कौन बोलते हैं?
1: मैं सुनील भावे बोलते हैं, तालुका परे जिल्हा बीड वरनं सर। धन्यवाद
0: वावळे साहेब, तुमचं स्वागत आहे हेलो आकाशवाणी या कार्यक्रमात।
1: सर।
0: सांगा, आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: राजा हिंदुस्थानी मधले सर। हाँ
0: पाहिला होता का हा चित्रपट?
1: पहिला होता।
0: आमचं प्रसारण चांगलं ऐकू येते तुमच्यापर्यंत?
1: हाँ बंद पडला होता रेडिओ, नीट करून आणला काल।
0: अच्छा, नीट करायला कुठे नेला होता?
1: परळीला
0: बरं बरं, चांगला केला, टकाटक केला।
1: हो टकटक केला। आता लय आवाज त्याचा छान येतो सर।
0: चला मग तुमच्या रेडिओ सेट मधून हे छानसं गाणं ऐकूया।
1: हो सर, नातरुंडाचं नाव घ्या ना।
0: नातरुंडाला गाणं ऐकवता का?
1: हा नातरुंडाला ऐकायचं, छोटच आहे आता।
0: अच्छा,
1: हा
0: सांगा त्याचं नाव।
1: रुद्र रोहन वावळे।
0: अच्छा, रुद्रासाठी हे छानसं गाणं, राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं।
1: हाँ
0: चला, नातवाला ऐकूत, सर्व श्रोत्यांना ऐकूत,
1: हो सर।
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हेलो
1: हेलो
0: हेलो, बोला।
1: सौरभ साहब, नमस्कार।
0: नमस्कार जी, नमस्कार। बोला ना, कौन बोलते?
1: समतानगर परळी योजना की तुम कोण बोलते सांगा।
0: आ गलांडे सरकार, असं कसं आमची परीक्षा पाहिले का तुम्ही?
1: हो म्हणलं बोल, काय नाही विचारा म्हटलं।
0: पहिल्या शब्दातच ओळखू आला, पण आपल्या असंख्य श्रोत्यांसाठी विचारावं लागतं की कोण बोलायले।
1: हो, शिवदास गलांडे, समतानगर परळी योजना।
0: सांगा, आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: भैया मेरे राखी को बंधन निभाना, छोटी बहन को ना भुलाना, हे गीत ऐकायचं।
0: शिवदास गलांडे जी,
1: बोला।
0: आमची इतर कार्यक्रम पण आहेत, स्वरलहरी आहे, हॅलो डॉक्टर आहे, आवड बळीराजाची आहे, आपली आवड आहे, आपकी पसंद आहे, या कार्यक्रमामध्ये तुमचा सातत्याने सहभाग असतोच।
1: हो, जवळजवळ 35-40 वर्षापासून माझा संबंध आहे आपल्या आकाशवाणी।

0: आणि आतापर्यंत सुद्धा आहे.
1: तर हे जे आजच्या कार्यक्रमात सुंदरसं गीत सांगितलं,
0: हो
1: तुमचं आमचं नातं त्याचप्रमाणे आहे, बहीण भावासारखंच नातं आहे आकाशवाणी आणि श्रोता.
0: हो सर,
1: तर सदैव तुमचं प्रेम असंच राहू द्या.
0: ठीक आहे सर, गलांडे परिवारनाची गीत ऐकायचं.
1: चला तुम्ही ऐका आणि असंख्य श्रोत्यांसाठी हे छानसं गीत फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो। हाँ नमस्कार सर। हेलो आकाशवाणी ना।
0: नमस्कार जी, कौन बोलता?
1: हाँ मैं विजय कुमार सनत कुमार खोए मुक्काम पोस्ट रांधनी तालुका घनसावंगी जिल्हा जालना वरून बोलतो सर।
0: विजय कुमार
1: सनत कुमार खोए,
0: खुले साहेब।
1: मला आपले कार्यक्रम खूप आवडतात म्हणून मी फोन लावतो सर। आणि
0: अच्छा,
1: महाराष्ट्रातले मी सगळेच आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकतो, पण मी सगळ्यात जास्त पसंती आपल्या आकाशवाणी केंद्र परभणीला देतो सर।
0: बरं बरं बरं।
1: कारण त्यातल्या त्यात हॅलो आकाशवाणी हिंदी आणि हॅलो आकाशवाणी मराठी आपली आवड आवड बळीराजाची बातम्या आणि लहान मुलांचा तो कार्यक्रम,
0: बालमंडळ
1: हा बालमंडळ खूप आवडतात सर।
0: खुळेजी, करता काय आपण?
1: मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे सर।
0: सेवानिवृत्त
1: बेटा
0: मुख्याध्यापक, अनुभवाचा फार मोठा ठेवा घेऊन सेवानिवृत्त झालेला आहात।
1: हो सर। आणि माझ्या वडिलापासून मला आहे ना आकाशवाणी केंद्राची आवड, माझ्या वडिलाला सुद्धा खूप आवड होती सर। 1980 सालापासून मी रेडिओ ऐकतो सर।
0: खूप छान।
1: सगळ्यात जुना मी श्रोता आहे सर। माझ्या वडिलाला तर इतकी हौस होती, जसं बाहेर तुटलं किंवा पलंगावरून रेडिओ खाली पडला जेवण सुद्धा करत नव्हतं, ते अगोदर मॅकॅनिकडे जायचं आणि ते रेडिओ दुरुस्त करायचे सर, मग जेवण करायचे।
0: रेडिओवर
1: हा
0: इतकं प्रेम असण्याचं कारण असं होतं की माहिती, मनोरंजन,
1: विशेष म्हणजे सण वार संस्कृती आणखी महादेवाची विशेष गाणी ऐकायला मिळते सर। मी टीव्ही पेक्षा आमच्या इथल्या सगळा परिवार आम्ही रेडिओला प्राधान्य देतो सर। एक वेळेस आम्ही टीव्ही बंद करतो पण रेडिओ आहे सर।
0: खूप छान।
1: आता
0: तुम्हाला
1: माझं
0: बोलून
1: लहान
0: आनंद झाला। आज
1: पोरगं तर
0: कार्यक्रमात गीत सांगा।
1: आपलं महादेवा टाकणार कोणतं, पण मला महादेवाचं खूप गीत आवडतं। पत्नी आहे सुनीता खुळे, मुलगा आहे आकाश खुळे, प्रतीक खुळे, माझी आई आहे शकुंतलाबाई खुळे।
0: आईची तब्येत कशी काय?
1: आईचे फक्त गुडघे दुखतात सर, त्याच्यामुळे तर मग सगळं ठणठणीत, तिला खूप म्हणाद आहे देवा धर्माचा। आता ती महादेवाच्या मंदिरातच गेले सगळे कुटुंबातून, मी पण महादेवाच्या मंदिरातूनच जाऊन आलो नेमकं सर।
0: तुमच्या आईला माझा जय भोलेनाथ सांगा, नमस्कार सांगा।
1: हो सर, हो
0: चला
1: सर,
0: ऐकूयात गीत, फोन
1: हो
0: केला त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार
0: नमस्कार जी, बोला.
1: संजय जी. थोरात येत काय?
0: बोलतो साहेब, आपलं नाव सांगा.
1: आपलं नाव ओळखा आवाजून.
0: मला असं वाटायला की डाके साहेबांचा आवाज आहे हा.
1: हा, तुम्हाला ओळखल. आता 1-2 वर्ष आपला संवाद झालेला आहे. दत्तात्रय डिगंबराव डाके पाटील, माळस पिंपळगाव तालुका, गेवराई जिल्हा, बीड.
0: डाके साहेब,
1: हा,
0: सांगा आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: कोणतं टाका तुमच्या पसंतीचं आवड. नाव घ्या ना आपल्या मित्राची.
0: सांगा ना.
1: बंडू शेंडगे पाटील आणि विलास सावंत पाटील आणि ऍडव्होकेट विलास पाटील भुतेकर जालना, कैलास पाटील भुतेकर भुतेगाव आणि नारायणराव चिरके, साहेबराव पाटील आणि अभिमान साबळे, श्रीराम साबळे, रामहरी कदम, श्रीराम मुंडे, सय्यद जलाल भाई, नानासाहेब घुगरे.
0: डाके साहेब,
1: हा,
0: या सर्व असंख्य तुमच्या सर्व श्रोत्यांसाठी छान संगीत
1: आले, श्रोते जोडण्यात आले आकाशवाणी माध्यमातून.
0: काहीच हरकत नाही, ऐकूयात गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

तर श्रोते हो, असा होता आजचा आपला सर्वांचा तुमचा आमचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. श्रोते हो, ही सुंदरशी गीतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भास्कर थोरात आणि वंदना आठवले सरपाते यांनी केलं. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कामडी. तेव्हा रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपला मित्र संजय थोरात निरोप घेतोय. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होता. कार्यक्रमात सहभाग होता संजय थोरात यांचा. निर्मिती सहाय्य होतं भास्कर थोरात यांचं आणि सादरकर्ते होते सदानंद कामडे. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजता आहेत. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून आता ऐकाल.

0: da.
1: So mad.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपल्या महिला श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ. केल्याने होतं आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं आहे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

0: नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लॅस्टिक। प्लॅस्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत। मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद गौरीताई, मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत।
0: चला तर मग थेट सुरुवात करूया। तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल।
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, हेच। आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन। कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं। मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले। आम्हाला जास्त आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे, पण 2-4 दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात। बर, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते, बर ती तिथेच राहते, हलत नाही। काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो। मग आधी हरिण इतकं गोंडस, त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर काही करत नाही। हा, कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझं जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून,

0: मी असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही याच्यावर काही करत नाही. मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू. म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
1: की मुळाशी जायचं ठरवलं.
0: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं. पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 दशकामध्ये जगभरात 8 बिलियन पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला.
1: माय गॉड.
0: त्यातला 9% रिसायकल झाला
1: फक्त.
0: हो फक्त. 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरी ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं ते गरम करणं पाण्यात घालणं आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ बर्फापासून पाणी मग आपण हे प्लास्टिक बद्दल करू शकतो का. हा म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएलपासून म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरनी. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे ते हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललो की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4-5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर.
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रेच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं
0: गोष्टी होतात. हा पण म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान वेधताई. 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लास्टिकवर बंदी आली. मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं.
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना 2 महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतोय. कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती.

0: आहेत ना तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं, आपल्याला जमलं नाही, आपण प्रयत्न केला देऊ सोडून. आम्ही खरं सांगते, आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची, आता कोणी उत्तर द्यायचं, कारण का सांगणार काय,
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं, पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय, मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही एक 6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं, अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे, कारण का ह्याच्यामध्ये मिथेन, प्रोपेन, ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल, मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते, पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं, पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही, आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाहीत, आपण सायंटिस्ट नाही, नाही जमलं तर काय होईल, आपण प्रयत्न केला,
1: प्रयत्न केला
0: आणि नाही जमलं. हा, की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो, थांबलो,
1: करून पाहिलं नाही. वा वा. ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस, जाणीव जागृती करत आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं, तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ, तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय.
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी 1-2 वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय.
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे, आणि कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त
1: प्रॉडक्ट.
0: आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना.
1: ब्रशपासून सुरुवात,
0: चष्मा म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा, पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना 2-2 महिने हे पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वाईट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते, तर एक जण म्हणले उत्तम सांगताय, पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते. तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे. म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा, मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला 1-8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे, तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. ध्यानी मनी नव्हतं, म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती. मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला पाहिजे.
0: आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जे प्रोसेस सगळी होते त्याच्यावर TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डीपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट

0: ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
1: आमचं पहिलं मशीन 2009 ला आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
0: श्रेडिंग
1: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट ती झाली क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
0: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच, कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लॅस्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लॅस्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लॅस्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लॅस्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लॅस्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40-70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5-10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही ह्याच्यातनं
0: वाया जात नाही
1: आणि त्या प्रत्येकाचं
0: निसर्गाला
1: हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज सरकारी अशा सर्व प्रकारात, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स, हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात, आणि आज साधारण 2,75,000 जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता, आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना, तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे, आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
0: पूर्वी त्या कागदात
1: यायच्या, आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्ये सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
0: खरंय,
1: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीज

0: शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
1: माउथ पब्लिसिटी होती
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो चार जणांना अवेअर करतो.
1: खरं
0: आणि हळूहळू पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरं
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले.
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं. कारण एक माणूस नाही हो करू शकत.
1: नाही.
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत. कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची. आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो. फक्त सवय बदलायची आहे.
1: सवय
0: पण पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
1: खरं. अगदी दुधाची पिशवी रद्दी काचवाल्याकडे काच द्यायची. म्हणजे इतकं
0: बारीक असायची. कपडे देऊन तुम्ही घ्यायचा.
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू. टी शर्ट कोणी नाही घरात नसेल भोकं पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो. त्याला अजून भोकं पडली की आपण घरातलं काहीतरी
1: देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
1: द्या फेकून.
0: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं.
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही. पण अवघड आहे.
1: अवघड आहे ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात. फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्री मध्ये पाठवून दिलं जातं.
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल. मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते. तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना तर माझं एक आवडतं गाणं आहे. माझी आई खूप छान म्हणायची गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं मोहनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आत्ता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही.
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं, आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं
0: ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो.
0: खरं,
1: त्यामुळे असं समजू नका की मी एवढासच प्लास्टिक कसं देऊ, कसं
0: वाढवू, माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: हा, पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
0: खरं,
1: त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: खरं,
1: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
0: कापडी पिशवी
1: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई, माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
0: रियूज
1: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे, त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप, शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
0: असतात,
1: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
0: डबे,
1: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
0: धुवून कोरडं
1: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माश्या येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो, आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
0: जात.
1: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
0: हेच आहे,
1: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आत्ताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
0: ऋतुचक्रावर परिणाम,
1: गरम होत आहे,
0: समुद्र
1: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही, आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्या परीने आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे,
0: आणि हा पृथ्वी प्रति असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या

0: प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. मेधाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केलेत, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय, त्याचा उपयोग होतो का? आणि होत असेल तर तो कसा होतो? कशी सांगड घातली गेली?
1: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं ह्या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
0: नाही जात,
1: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात, शहाणपणा नाही असं म्हणतात, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
0: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतायत. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना, तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स, सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊ,
0: फॅसिलिटीज
1: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
0: MSMEच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
1: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचं मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं, माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय, म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज, AIचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
0: खरंय,
1: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत, तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं,
0: माहितीचा विस्फोट झालेला,
1: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं, खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, मग तिथेही काम करा.
0: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले, काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाण

0: लहानपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
1: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसननी जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
0: हा म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
1: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊ नाही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
0: ओपन असलं पाहिजे.
1: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. म्हणजे या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये तर प्रश्न विचारा लोकांना. की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशाला,
0: गरज
1: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजावून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
0: खरे
1: म्हणजे सांगायला. आणि ह्याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण ह्याचा लाज वाटणार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
0: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही
1: काही असते. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयने तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतात.
0: ऑप्शनला टाकू शकत नाही
1: तुम्ही
0: अजिबातच.
1: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
0: होऊ शकतो. ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
1: बाई आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन तुम्ही काय करता. आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर म्हणजे रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत. त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
0: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
1: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गो मोर.
0: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिक पासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात.
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट ते वाढले पाहिजे, साधारण 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतो, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या,
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार नाही. आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक,
0: खरं
1: यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं, चालवत होतो, अजूनही चालतं,

0: तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते. माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको, पण तिथे काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो, काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना, तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
1: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल, आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
0: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण काय हे 2000 लोकांतन 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं, आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
1: दखल
0: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
1: समाधान
0: मिळतं. समाधान याचं असतं, आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिकबद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान, आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे,
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे, आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
1: खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता, कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो, आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचराकुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लॅस्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बरं तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्याघौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज़.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुक्ता या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातील हे गीत आहे नाधो महानोर यांचं. संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे. अजय झांगीर यांचं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं, गजेंद्र अहिरे यांचं हे गीत आहे, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, देबू या चित्रपटातील हे गीत होतं बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील. गीत अनंत केळकर यांचं संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावर प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली

आकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात दोन अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रिय पणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो. दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरोंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेंच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही, असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय

चालला, यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते असं डॉक्टर बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेट इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपरा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाग झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भक होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2 कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4 दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज 4 दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हेन्सेट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. 2 क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन

0: इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 4,519 लाभार्थ्यांना ऑनलाईन सातबारा, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थानं, यात्रास्थळं आणि तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा भोयर यांनी केली. तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसंच आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तळेगाव शामाजी पंथ इथं नव्यानं बांधण्यात येत असलेलं 300 खाटांचं रुग्णालय तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाअंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. हिंगणघाट इथं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत हिंगणघाट इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लिलाव शेडचं भूमिपूजन, विविध योजनांतर्गत बैलमृत्यू आणि आगग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरण, लॅपटॉप वितरण, जिल्हा परिषद शाळांना सिलिंग फॅन वितरण तसंच डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वितरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा शहरातील अंबिका चौक इथं चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसंच नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांच्या अर्जांचा स्वीकार केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32,535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान इथं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि सत्कार करण्यात आला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा इथं उभी झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 मधील ई पीक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी आणि चांबला या गावांमध्ये 100% ई पीक पाहणीचं काम पूर्ण झालं असून जिल्ह्यात 100% ई पीक पाहणी पूर्ण करणारी ही पहिली गावं ठरली आहेत. राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जयंती दिन तसंच जलसंधारण दिनानिमित्त मृद आणि जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जलसंधारणाचा जागर केला. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार.
1: प्रसारवाडीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील गोपाळ.

0: शुभा जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरुनाथ शेणाय यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण.

0: आला ग आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. आला ग आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. मोतिया वृष्टीला घेऊन सोबत लिहून सुवर्ण साज. कविता बोरकरांची आहे. असा श्रावणाचा महिना होता. उत्तर प्रदेशात डेहराडून किंवा हरिद्वार असा कुठेसा आमचा प्रवास चालू होता. रस्त्याने जाताना कावडी भरभरून पाणी घेऊन लोक जात होते. उत्सवाचा माहोल, कावडी सजवलेल्या, एका पाठोपाठ एक जाणारे लोक, हे दृश्य इथे महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून बसमध्ये चौकशी केली तर कळलं की सावन महिन्याच्या ह्या कावड यात्रा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, दिल्ली वगैरे वरच्या भागात श्रावण हा भोलेनाथचा, इथे शंकराचं खूप प्रस्थ. श्रावणी सोमवारी भोलेनाथच्या देवळात प्रचंड गर्दी असते. सोमवारी उपास करून बेलपत्र, दतुरा, दुधानं शिवलिंगाची पूजा केली जाते. कावड यात्रा ही खास इथली यात्रा. 10-15 दिवस चालत हजारोंनी शिवभक्त गंगाजलाने भरलेल्या रंगीत सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेऊन चालत हरिद्वार, ऋषिकेश, गोमुख वगैरे ठिकाणाहून पाणी आणतात आणि आपापल्या गावातल्या शिवमंदिरात अर्पण करतात. बम बोले च्या घोषांनी रस्ते दमदमून जातात. मोठे विलोभनीय दृश्य दिसत होते ते. श्रावणात सगळीकडेच तसा मांसाहार, लसूण, कांदा वर्ज्य केला जातो. एकूणच श्रावणाचं नातं शंकर, विष्णू आणि निसर्ग यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्याला आपला असा खास स्थानिक रंग चढलेल्या दिसतो. पावसाळ्यातल्या हिरवळीचं स्वागत हर तऱ्हेनं केलं जातं. राजस्थानात श्रावणातल्या तृतीयेला हरियाली तीज साजरी होते. नववधू हिरवे कपडे घालतात, तिथेही झाडांना झोपाळे बांधतात आणि तरुण स्त्रिया गाणी म्हणतात. पार्वतीची पूजा होते. गुजरातमध्ये श्रावणातल्या दर गुरुवारी झुलनोत्सव साजरा होतो. कृष्ण आणि राधेच्या मूर्तींना झोपाळ्यावर बसवून भजन कीर्तन होते. एकूणच भोलेनाथचा आणि पार्वतीचा हा पवित्र महिना उत्तरेत मोठ्या धामधुमीने साजरा होतो. उत्तरेत राखीचा सणही खूप जोरात साजरा होतो. महाराष्ट्रात भाऊबीजेला जेवढं महत्व तेवढंच उत्तरेत राखी पौर्णिमेला. नोकरीनिमित्त काही वर्ष मी तामिळनाडूत चेन्नईला होते. तिथेही श्रावण महिना म्हणजेच आदि महिना पवित्र मानला जातो. श्रावणी शनिवारला महत्व असे. तिरुपती बालाजी, विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा होत असे. केरळमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी श्रावण शुक्रवार व्रत करून देवीची पूजा करतात. कर्नाटकात नागपंचमी आणि वरमहालक्ष्मी व्रत श्रावणातच येतं. तिथल्या देवीला 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. बंगाल आणि ओडिशामध्ये श्रावणातल्या सोमवारी सावन सोमवार सोबतच मंगलागौरी व्रतही करतात. हेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत असते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये नागपंचमीला नागदेवतेची विशेष पूजा होते. एकूण आपल्याकडे श्रावणात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सण जसे जोरात असतात तसाच देशभरात श्रावण हा निसर्ग, भक्ती आणि स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणून साजरा होतो. प्रांतापरत्वे पद्धती वेगळ्या असल्या तरी श्रावणाचा आत्मा मात्र एकच आहे. श्रावण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडतो, हेच त्याचं सौंदर्य आहे. दानाचाही मोठा संस्कार या सण आणि व्रतांमध्ये लोकांना सांगितला जातो. सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे उत्सव महत्वाचे ठरतात. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कविता आहे इंदिरा संतांची. आला श्रावण, उद्या भेटूया श्रावण कडीच्या शेवटच्या भागात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया जनावरातील कर्करोग.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. दुधाळ आणि पाळीव प्राण्यांमध्ये कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर उपचार पद्धती पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. शरीराच्या एखाद्या भागात पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे

0: निर्माण झालेल्या गाठीने होणारा एक गंभीर स्वरूपाचा आजार म्हणजे कर्करोग. शरीराच्या गरजेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. ही पेशी विभाजनाची नेहमीची पद्धत आहे, पण कधी कधी नव्या पेशींची गरज नसताना हे विभाजन अतिरिक्त होत असतं आणि या अतिरिक्त पेशींचं गाठोडं म्हणजेच ट्यूमर. कर्करोगाचे सौम्य आणि गंभीर असे प्रकार आहेत. सौम्य प्रकारचा ट्यूमर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही, कमी हानिकारक असतात. गंभीर प्रकारचे ट्यूमर हे पसरणारे आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा उद्भवू शकणारे असतात. कर्करोगाची लक्षणं ही विशिष्ट भागातील शरीरक्रियेच्या कामातील मंदी किंवा स्थगितीमुळे शक्यता दर्शवते. 5 ते 10 वर्ष वयोगटातील मोठ्या जनावरांमध्ये हा रोग होत असतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा आजार आढळत आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जवळपास 50% पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये मुख्यतः डोळे, प्रजनन संस्थेचे विविध अवयव, मोठं आतडं आणि शिंगांमध्ये, तर छोट्या जनावरांमध्ये तोंड, मलाशय, मूत्राशय, स्तनग्रंथींचा कर्करोग आढळतो. कर्करोग हा पूर्णपणे अनुवंशिक नसला तरी कुत्र्यांच्या ग्रेट डेन, रॉट व्हीलर, ग्रे हाऊंड या प्रजातींमध्ये, हाडांचा आणि खिल्लार बैलांमध्ये शिंगांचा कर्करोग आढळतो. मोठ्या जनावरांमध्ये शिंगांच्या कर्करोगामुळे शिंगाला वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवतं, शिंग एका बाजूला झुकतं, झाडास शिंग घासतं, शिंगास हलकं मारल्यावर त्यातून आवाज येतो जो निरोगी शिंगातून येत नाही. बैलपोळा सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून रासायनिक रंग लावतात, परंतु या कारणांमुळे मोठ्या जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होतो. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असं आढळून आलंय, क्षकिरणांच्या अतिवापरामुळे आणि प्रखर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या माऱ्यामुळे कर्करोग होऊ शकतो. लहान जनावरांमध्ये तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडातून लाळ गळणं, रक्त येणं, तोंडाचा वास येणं, अन्न चावण्याची क्षमता कमी होणं अशी लक्षणं दिसतात. परिणामी प्राण्याची अवस्था खालावते. प्रजनन संस्थेतील कर्करोगामध्ये योग्य पद्धतीनं रेतन भरवून सुद्धा गर्भधारणेस अडथळा येतो. बाह्य भागातील कर्करोगात गाठ सदृश्य वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुवैद्यकांशी संपर्क साधून उपचार करावे. लवकर निदान झाल्यास हा आजार औषधोपचार किंवा क्षकिरणांच्या उपचार पद्धतीनं आटोक्यात आणता येतो. कर्करोगाची गाठ शल्यचिकित्सा करून पूर्णपणे काढता येते. विशिष्ट अवयवांच्या कर्करोगात ते अवयव गाठीसकट काढून टाकता येतात. यामध्ये शिंग, गर्भाशय, अंडाशय, स्तनग्रंथी, डोळे इत्यादी. निश्चित निदान हे प्रयोगशाळेमध्ये वाढीच्या तपासणीवरून केलं जातं. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कडक उन्हात बैलांना काम देऊ नये, त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी, शिंगांना रासायनिक रंग लावू नये. काही भागात कर्करोगास उत्तेजित करणाऱ्या वनस्पती आढळतात, त्या जनावरांच्या खाद्यामध्ये येऊ देऊ नयेत. पाळीव प्राण्यांमधील प्रजनन संस्थेचे कर्करोग होऊ नये म्हणून लहान वयातच नसबंदी करून घ्यावी.
1: जनावरातील कर्करोग याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचकस्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
3: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
4: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
5: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही.

0: वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो. नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही. डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो. यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
0: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
0: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे.
0: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचा नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते.

0: तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
1: या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईपमधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी, हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत, ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
0: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
1: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
0: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
1: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
0: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
1: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळ असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
1: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:15 होत आहेत, ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू ठीक 2:15.

0: नलिनी जोशी यांनी गायलेला राग मधमाज सारंग श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती श्रीकांत भावे यांनी, तर हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. नादब्रह्म या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी पुणे केंद्रांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 3 वाजता श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत असं राष्ट्रपतींनी

आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सिमाल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोक

लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल, त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनो याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 2रा डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या 2रा क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या सभेला आरंभ होत आहे. सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे केलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा निर्णय जाहीर केला. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:02 होत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज ऐकूया सानिका गोरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांनी गायलेली मिश्र खमाज ठुमरी आणि मिश्र गारा दादरा. त्यांना तबला साथ केली आहे रोहन चिंचोरी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया सानिका गोरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म कार्यक्रमात सानिका गोरगावकर यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. मिश्र खमाज ठुमरी आणि मिश्र गारा दादरा. त्यांना तबला साथ केली होती रोहन चिंचोरे आणि हार्मोनियम साथ केली होती उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
3: बंध प्रेमाचे वंदन सागर।

0: ला।
1: लेखिका आहेत सुचिता लाडे,
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी
0: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते।
2: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ?
3: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका।
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला।
5: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य, पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
6: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
7: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही। एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत।
5: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती। शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर।
8: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। युवकांसाठी कार्यक्रम ऐकूया युववाणी।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस. समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते. आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं. पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो. आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो, पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं ती ती गोष्ट आपण पाहायला हवे. जागतिक नारी समता दिवस म्हणजेच विमेन्स इक्वालिटी डे. 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो. 26 ऑगस्ट 1920 ला अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्ती

महिलेला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. 26 ऑगस्ट नारी समता दिवस. नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे, महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉल्स्टन क्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो वा पुरुष असो आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्सबद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टायनेम ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं ती समत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचेच सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे. गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय, अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडित बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून
मुक्त होण्याची संधी

संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्त्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं आजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेलिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्कासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्त्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत तशीच राज्यातील उदाहरणंही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्याच जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेम नाइंटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि आत्ताची मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही. ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे. कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधी कधी. अर्थात असा विचार करताना वाटतंही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी
नेहमीच

अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्यापुढे उभी राहत आहे, आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय, असं देखील चित्र आपल्यापुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना, असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं काम करणारी स्त्री या एकमेकींच्या हातात हात घालून प्रवास करत राहिला पाहिजे, कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे, कारण

भूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे, कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडणी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या 4 दिवसातील भावविश्वावर जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला हवं आहे. तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूप कल्पनांवर, तिचं काळसावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या विश्रांत कामाला न मिळालेल्या आर्थिक मोबदल्यावर आणि न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही आपण युवा म्हणून बोलायला हवं आहे. तिच्या अस्तित्वाकडे समानतेच्या परिप्रेक्षातून न बघणाऱ्या संस्थेविषयी आपण अजून बोलत नाही आणि त्यामुळे कधीकधी तिचा जन्म आजही नाकारला जातो. त्यावेळी आपण फक्त खेद व्यक्त करतो, पण या खेदाआधी आपल्याला त्या पावलांची घुसमट ऐकता यायला पाहिजे. कारण नारी समता दिवस हा साजरा करण्यासाठी जेव्हा आपण हा विषय मांडतो आहे, तेव्हा ही खूप सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आपण ज्या गोष्टीचं अनुकरण करणार आहोत ते म्हणजे सर्वांनाच समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारासाठी आणि माणूसपणाकडे संवेदनशीलतेने जाण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्यभूत ठरलं पाहिजे. तरच आपण हे ठामपणे म्हणू शकतो आणि आपण सांगू शकतो नारी समता तुलनेच्या पलीकडे.

स्त्री हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव, हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे रहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्रीविरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 384 पर्यटक बेपत्ता, 105 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती. सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत जनजागृती आवश्यक, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. MPSC कडून औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय. देशभरासह राज्यात आज ईद ए मिलाद उन नबीचा उत्साह. आणि कोलंबो क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा. आता सविस्तर बातम्या. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे रसुवा भागात 384 पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 105 अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि नेपाळला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं 977 939 139 607 970 970 975 00 हे मदत क्रमांक जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या 27 तारखेला खेलो इंडिया डायलॉग या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वाला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मेरा युवा भारत अर्थात माय भारतद्वारे आयोजित या कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 महाविद्यालयातले युवक सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सायबर गुन्हेगार पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या नावानं धमकावून नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं डिजिटल RS जनजागृती लघुपट आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथेमचं आज लोकार्पण करण्यात आलं. फसवणुकीनंतरचा गोल्डन आवर अत्यंत महत्वाचा असून तातडीनं तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळण्याची शक्यता वाढते असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हॉईस क्लोनिंग, डीप फेक आणि बनावट ऑडिओ व्हिडिओ यासारख्या नव्या सायबर धोक्यांबाबतही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्र

0: पत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयोगानं संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली असून औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान या पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न, सुक्रोज तसंच FCM म्हणजेच फेरिक, कार्बोक्सी, माल्टोज या औषधाद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

देशातल्या सर्जनशील क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि जनसंवाद अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये अधिक बळकट आणि संस्थात्मक सहकार्याची गरज असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी सांगितलं. नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क विभागांच्या सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. सार्वजनिक सेवा प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी आशियाची सहनिर्मिती, राज्यनिहाय कार्यक्रमांची निर्मिती आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावी पोहोच निर्माण करण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली. बीड इथं दशनाम गोसावी समाज परिषद आणि मराठवाडा इनाम जमीन हक्क परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधून ठोस निर्णय घेण्यासाठी एकजुटीनं लढा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दशनाम गोसावी, गुरव, ब्राह्मण, बैरागी, नाथपंथी गोसावी तसंच भटक्या विमुक्त समाजातील नागरिक यात सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहन असा एकंदरीत सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाडा विभागात पाणी पुरवठ्यासाठीची टँकर संख्या 96 एवढी आहे, तर विभागात 477 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तालयाकडून ही माहिती देण्यात आली. ईद ए मिलाद उन नबी आज राज्यात ठिकठिकाणी साजरी झाली. बीड इथं ईद ए मिलाद उन नबीनिमित्त बार्शी नाका परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जुलूस काढण्यात आला. हजरत सय्यद अब्दुल रौफ कादरी यांनी जुलूसच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला. यावेळी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. अनेक ठिकाणी अन्नदान करण्यात आलं. धुळगाव, नागपूर जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली

0: जिल्ह्यात मिरज इथं आज ईद ए मिलाद निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं ईद ए मिलाद उन नबी निमित्तानं भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. विविध भागातून काढलेल्या मिरवणुकांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शहरात विविध 6 ठिकाणी रक्तदान शिबिरं, अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. श्रीलंकेकडे 16 धावांची आघाडी आहे. त्याआधी आज सकाळी यजमान संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. त्यांना भारतानं फॉलो ऑन दिला. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं जसप्रीत बुमराला मागं टाकत आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्टार्कनं 10 बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर स्टार्कनं पहिलं स्थान पटकावलं. हवामान. पुढील 3 दिवस मराठवाड्यासह राज्याच्या उर्वरित भागात बहुतांश जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 384 पर्यटक बेपत्ता, 105 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती. सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत जनजागृती आवश्यक, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय. आणि कोलंबो क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: श्रूयन्ताम् प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. नेपालदेशे आकस्मिक आप्लावेन 84,300 पर्यटकाः विलीनाः, यत्र 100+ भारतीयाः सन्दिग्धाः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना नेपाल प्रधानमन्त्रिणा बालेन्द्र साहेन सह वार्ता विहिता. शोकसंवेदना व्यक्ता. मानवीय सहायतायै च आश्वासनं दत्तम्. नेपालस्य आप्लावेन गण्डकनद्याः जलस्तरवृद्धेः आशंकां विलोक्य बिहारराज्येन जलप्लावनसज्जता तीव्रीकृता. गृहमन्त्रिणा अमितशाहेन सर्वविधसहायतां प्रदातुं दृढाश्वासनं दत्तम्. देशे प्रसृत्यमानान् इन्फ्लुएन्जा प्रकरणान् विलोक्य IMA संस्थया स्वास्थ्य सञ्चेतना प्रख्यापिता. न भेतव्यं न च संक्षोभः करणीयः, सर्वैः केवलं जागरूकता परिपालनीया इति संस्थया उद्घोषितम्. टोरंटो नगरे वित्तमन्त्रिणः उद्घोषः. तीव्रनगरीकरणेन प्राविधिकक्रान्त्या च भारतस्य संरचनात्मकं रूपान्तरणं जायमानमस्ति. अपि च कोलंबो स्पर्धायां श्रीलंका दलस्य दृढः प्रत्याघातः. फॉलो ऑन प्राप्य अपि चतुर्थ दिवसान्ते भारतस्य उपरि 16 धावनांकानां अग्रता. अथ वार्ताः विशदीकृत्य. नेपालदेशस्य रसुवाक्षेत्रे अद्य प्रातः भोटे कोशी नद्याम् आगतेन आकस्मिक जलाप्लावेन महती विभीषिका सञ्जाता, यत्र 100+ भारतीय पर्यटकान् समेत्य 84,300 पर्यटकाः विलुप्ताः. नेपाल पर्यटन परिषदः अनुसारं विलुप्तेषु 84,300 पर्यटकेषु 91,200 वैदेशिक नागरिकाः अथ च 93 नेपाली नागरिकाः सन्ति. वैदेशिकेषु भारतस्य 50% पर्यटकान् अतिरिच्य ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशिया, दक्षिण अफ्रीका, नीदरलैंड देशानां नागरिकाः सम्मिलिताः. पर्यटन मण्डलेन स्पष्टीकृतं यत् एते अंकाः प्राथमिकाः सन्ति. सहैव यात्राभिकरणैः स्थानिक प्रशासन संस्थाभिः सह तेषां प्रमाणीकरणं क्रियमाणमस्ति. जलाप्लावेन रसुवाक्षेत्रे व्यापकः विनाशो जातः, येन पर्यटकानां सुरक्षां विषयीकृत्य गभीरचिन्ता समुत्पन्ना. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य स्वकीय नेपाल समकक्षेण प्रधानमन्त्रिणा बालेन्द्र साहेन सह दूरभाषमाध्यमेन वार्ताम् अकरोत्. अथ च नेपालदेशे जलाप्लावेन सञ्जातायां जनधनहानौ गभीरं दुःखं च प्राकटयत्. प्रधानमन्त्री मोदी सामाजिकसञ्चारपटले अलिखत् यत् अस्मिन् सङ्कटकाले भारतस्य जनाः नेपालदेशेन सह स्थिताः. सः असूचयत् यत् भारतं नेपालदेशाय सर्वसंभवं मानवीय सहाय्य

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी भगवान परब क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत ते आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्रासाठी आखलेल्या योजनांचा. श्रोते हो, मुंबईत सध्या 20 वर्षांखालील आशियाई ज्युनियर आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आज आपल्यासोबत क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आहेत. निरंजनजी, आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सध्या मुंबईत आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे, तिच्याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या.
2: हां, सध्या आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत ITC मराठा या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर आहे. आणि ही स्पर्धा 3 विभागात आपण घेतो आहे, जलद बुद्धिबळ, त्यानंतर अतिजलद बुद्धिबळ ब्लिट्स आणि क्लासिकल, या 3 प्रकारात ती होते. हे ह्याच्यात 10 देशातून 150 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्याच्यात भारतातर्फे सगळ्यात जास्त स्पर्धक आहेत, कारण लोकल स्पर्धा आहे त्यामुळे. आणि त्याच्यात लास्ट इयर झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप जी U19 झालेली होती, त्याच्यात खेळलेल्या खेळाडूंनाच फक्त ह्याच्यात प्रवेश आहे. त्यामुळे ही ओपन टू ऑल अशी स्पर्धा नाही आहे. आणि याच्यात सध्या भारताचे खेळाडू फार चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण रॅपिड आणि ब्लिट्समध्ये बघितलं, भारताला भरपूर पदकं मिळवलेली आहेत. आणि ह्याच्यात प्रॉमिनंटली रशियासुद्धा यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या सहकार्यामुळे आणि साईच्या सहकार्यामुळे आपण ही घेतो आहे. आणि ह्याच्यातला जो विजेता आहे याला डायरेक्ट इंटरनॅशनल मास्टरचा किताब मिळू शकतो.

0: नाही तर त्यांना जे नॉर्म्स करायला लागतात त्याच्याऐवजी यांना डायरेक्ट किताब मिळतो. आणि ग्रँड मास्टरचा नॉर्म जर का इंटरनॅशनल मास्टर एखादा जिंकला तर त्याला ग्रँड मास्टरचा नॉर्मही या स्पर्धेत मिळतो.
1: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी या स्पर्धेचं काय महत्त्व आहे, तसंच मुंबईला या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे कितपत अभिमानास्पद आहे?
0: निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेसाठी सुद्धा. आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे मी सांगू इच्छितो, 2014 साली आपण ह्याच याची वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा घेतली होती ज्याच्यात 51 देश सहभागी झाले होते. मागच्या वर्षी आपण वुमन ग्रँड प्री स्पर्धा घेतली. तर आपण दरवर्षी एक अशी मोठी स्पर्धा जी आहे जी वर्ल्ड स्तरावरची आणि जी खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल अशी स्पर्धा आपण दरवर्षी घेतो. ह्याला आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आर्थिक पाठबळसुद्धा मिळतं आहे. दरवर्षी आपल्याला ते सपोर्ट करत आहेत आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आपल्या खेळाडूंना इथेच खेळायला मिळतं, नाही तर दरवर्षी त्यांना बाहेर देशात जायला लागतं. सो इथेच आपल्याला कमी खर्चात त्यांना खेळता येतं सर्व खेळाडूंना, आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळता येतं. सो त्यांना त्याचा एक छान अनुभव मिळतो.
1: आताच तुम्ही म्हणालात की रॅपिड, ब्लिट्स आणि क्लासिकल अशा तीन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आता सलग 11 दिवस अशी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं हे काही सोपं काम नाही, तर स्पर्धा संचालक म्हणून या सर्व नियोजनात तुमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
0: सर्वात मोठं आव्हान हे होतं की ह्याला चांगला जो व्हेन्यू आहे, चांगलं ठिकाण स्पर्धेचं मिळणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्याच्यात मुंबईसारख्या ठिकाणी सलग 11 दिवस एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हेन्यू अवेलेबल होणं, हॉल अवेलेबल होणं, कारण मुंबईत इतके कार्यक्रम असतात की आम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये बघितले हॉल, परंतु सलग 11 दिवस हॉल उपलब्ध असणं आणि खोल्याही उपलब्ध असणं, आणि हे इतकं छान हॉटेल आम्हाला मिळालेलं आहे, एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे जायला यायलासुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हे मुंबईतल्या ट्रॅफिकचं कुठलंही अडचण नाही किंवा पोचायला काही अडचण नाही. आणि तिथे इतरही बरेच हॉटेल आजूबाजूलासुद्धा आहेत, म्हणजे त्यांना ऑफिशियल हॉटेलमध्ये ज्यांना राहायचं नाही ते तिथेही राहू शकतात. सो हे हॉटेल मिळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मुंबईसारख्या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे 2 महिन्यात करायचं होतं. आम्हाला स्पर्धा अलॉट झाली 2 महिन्यापूर्वी, तर हे 2 महिन्यात हे सगळं जुळवून आणणं आणि त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत, तर हॉटेल मिळाल्यानंतर आमचं जवळजवळ 75% काम झालं.
1: बुद्धिबळात लागणारी जी मानसिक एकाग्रता आणि स्टॅमिना असतो तो पाहता खेळाडूंना अशा पद्धतीचं वातावरण आणि सुविधा देणं कितपत महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच अशा पद्धतीचं हॉटेल मिळाल्यामुळे आणि असा आंतरराष्ट्रीय दर्जाची सोयीसुविधा खेळाडूंना मिळाल्यामुळे त्यांना पूर्णपणे खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आणि तिथे बाकी कुठलाही त्रास, जर का वॉशरूम्स क्लीन नसतील किंवा इतर ठिकाणी अशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात, परंतु असा 5-स्टार व्हेन्यू घेतल्यामुळे त्या खेळाडूंना पूर्णपणे त्यांच्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट करता येतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ह्याच्यात आलेले असल्यामुळे रशियासारखे जे चेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आपण कंट्री म्हणतो, तर त्यांच्यासुद्धा खेळाडूंशी 2 हात करायला असं एन्व्हायरमेंट मिळणं, आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनी कायमच अशा व्हेन्यूमध्येच स्पर्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड ज्युनियरसुद्धा आपण पुण्याला हयातसारख्या ठिकाणी घेतली, त्यानंतर मागच्या वर्षी वुमन ग्रँड प्रीसुद्धा आपण फनसारख्या हॉटेलमध्ये घेतली, त्यामुळे अशा स्पर्धेच्या ठिकाणामुळे खूपच सोयीचं होतं खेळाडूंना.
1: निरंजनजी, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विदित गुजराती आणि पद्मिनी राऊत यांच्यासारख्या नामांकित ग्रँडमास्टरनी हजेरी लावली होती. तुम्हाला काय वाटतं, अशा बड्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळते?
0: नक्कीच, कारण ह्याच्यातले बहुतेक खेळाडू जे आहेत, आता आमचे खेळाडू प्रतिनिधी जे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत आहेत अभिजित कुंटे, ते सुद्धा इथे पूर्ण वेळ स्पर्धेच्या ठिकाणी आहेत, जे आधीचे एशियन ज्युनियरचे विजेते आहेत. आणि प्लस विदित गुजराती किंवा पद्मिनी राऊत सारख्या चॅम्पियन लोक आल्याने नक्कीच

0: तरुण खेळाडूंना त्याच्यापासून प्रेरणा मिळते, त्यांच्यासारखं परफॉर्म करण्याचं आणि भारतासाठी पदक जिंकण्याचं त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते.
1: या स्पर्धेत अनेक इंटरनॅशनल मास्टर आणि फिडे मास्टर खेळाडू खेळत आहेत. यातील कोणत्या खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीद्वारे ग्रँडमास्टर पद मिळवण्याची संधी आहे?
0: ओपन कॅटेगरीमध्ये टॉप सीड मयांक चक्रवर्ती आहे आणि त्याचं जवळजवळ ग्रँडमास्टर किताब जो आहे तो त्यांनी ऑलरेडी मिळवलेला आहे. आणि त्याच्या खालती जे महाराष्ट्राचे मेन खेळाडू आहेत, वीरेश शरणार्थीसारखा खेळाडू आहे जो आत्ता दुसऱ्या स्थानी आहे 7 राऊंडनंतर, अशा खेळाडूंना अतिशय चांगली संधी आहे टायटल मिळवण्याची. मुलींमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या काही खेळाडू आहेत, त्यानंतर बोर्डोलोई म्हणून एक टॉप सीड मुलींमध्ये आहे, त्यांना स्पर्धा जिंकून इंटरनॅशनल मास्टर किंवा वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवण्याची अतिशय चांगली संधी आहे.
1: निरंजनजी, भारतीय खेळाडूंनी रॅपिड आणि ब्लिट्स प्रकारात सर्वाधिक पदकं जिंकून सुरुवातीलाच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. त्यात विवान विशालने रॅपिडचं विजेतेपदही मिळवलं. तर भारतीय खेळाडूंच्या या प्रभावी कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नक्कीच ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सध्या भारतात बुद्धिबळासाठी जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आता एकूण ग्रँडमास्टर जे आहेत त्याची 100 जवळपास गाठलेली आहे, 99 झालेले आहेत आणि कधीही 100वा ग्रँडमास्टर आपल्याला मिळेल, आणि ही परिस्थिती बघता याच्यात भारतीय खेळाडूंनी डॉमिनेट केलं तर त्याच्यात नवल वाटण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आता वर्ल्ड स्टेजला सुद्धा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे भारताचा, आणि मुलींमध्ये सुद्धा आव्हानवीर आपली भारताची आहे, त्यामुळे ह्याच्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं परफॉर्मन्स देणं हे अगदीच अपेक्षित होतं.
1: एक शेवटचा प्रश्न आता. महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि विदित गुजराती अशा दोन्ही बुद्धिबळपटूंना यंदाचा अर्जुन पुरस्कार घोषित झालाय. महाराष्ट्र बुद्धिबळासाठी हे कितपत महत्वाचं आहे?
0: हे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दृष्टीने सुद्धा, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांचा परफॉर्मन्स जो आहे हा अतिशय डिझर्विंग होता आणि त्याला भारतीय गव्हर्नमेंटनी दखल घेऊन त्यांना ह्या प्रतिष्ठेचा अवॉर्ड दिलेला आहे, अर्जुन अवॉर्ड. एकाच वर्षी दोन बुद्धिबळपटूंना महाराष्ट्रातल्या हा अवॉर्ड मिळणं हे अतिशय आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे. हे पहिल्यांदाच घडलेलं आहे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या इतिहासात, त्यामुळे ही अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, आपण बोलत होतो महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यांच्याशी. निरंजनजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद.
1: यानंतर आपण बातचीत करणार आहोत साई म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतंच 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेला मंजुरी दिली आहे. यातील एकूण 36,441 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी साईच्या काय योजना आहेत याविषयी बोलण्यासाठी अंकित पाटील इथे आले आहेत. अंकित पाटील, आपलं क्रीडाविश्वामध्ये स्वागत.
2: नमस्कार.
1: अंकित पाटील, मला एक सांगा की खेलो इंडियाचं राष्ट्रीय बजेट तब्बल 36,439 कोटी रुपयांचं आहे, त्यातून महाराष्ट्राच्या स्टेट ॲक्शन प्लॅनला किती निधी मिळणार आहे?
2: सर्वप्रथम मला काही बाबी स्कीमबद्दल सांगाव्याशा वाटतात. तर जी आताची जी स्कीम आहे ती जवळपास 36,441 कोटी हा एवढा निधी एक 5 वर्षांच्या कालावधीमध्ये भारत सरकारकडून वितरित केला जाईल. त्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत. एक कंपोनंट आहे तो 29,054 कोटी रुपयांचा कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये खेलो इंडिया स्कीम हा एक कंपोनंट आहे. आणि दुसरा कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण जे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन असतं, जसं आता आपण चेस फेडरेशनशी बोलत होतात त्याप्रमाणे अनेक नानाविध फेडरेशन्स असतात, तर त्याला देखील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट करते आणि त्याचा जो निधी आहे तो जवळपास 7,387 कोटी एवढा निधी आहे. या दोघांचा मिळून अराउंड 36,441 कोटीचा निधी भारत सरकार देत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खेलो इंडियाच्या जे स्टेट इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण जे बोलत आहोत तर त्यामध्ये जवळपास 3 कंपोनंट स्कीममध्ये आहे. आणि जर मी स्कीमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्कीममध्ये जवळपास भारत सरकारने 9 कंपोनंटची तरतूद केली आहे.

0: त्यामधले पहिले तीन कंपोनंट्स जे आहेत तर ते खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर मेडल स्ट्रॅटेजी. यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक स्टेट जो आहे तो आपला स्वतःचा एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवतो. महाराष्ट्र शासन देखील आपला एक स्टेट ॲक्शन प्लॅन बनवत आहे. तर एकदा तो स्टेट ॲक्शन प्लॅन मंजूर झाला की त्यामध्ये भारत सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग करते आणि वेगवेगळ्या प्रकारची फंडिंग प्रोव्हाइड करते. दुसरा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. तर यामध्ये काय असतं की केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य शासनाचे म्हणा अनेक नानाविध स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई औरंगाबाद इथे आपले खूप इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स ॲसेट म्हणतो. त्याच अनुषंगाने मिलिटरी किंवा रेल्वेज PSU यांचे देखील वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर्स असतात. महाराष्ट्रात देखील रेल्वेचे आहेत, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, आर्मी यॉटिंग नोड आहे. तर या सगळ्यांना देखील या स्कीम थ्रू आपण एक मोठ्या प्रमाणावर फंडिंग देणार आहोत. आणि तिसरा एक कंपोनंट आहे तो म्हणजे सेंटर आणि स्टेट शेअरिंगमध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात येईल. त्याच्यामध्ये 60% केंद्र शासन आणि 40% जवळपास महाराष्ट्र शासन देणार. अशा पद्धतीने एक अजून प्लॅन तयार केला जाईल. आता सध्या गॅझेटमध्ये नोटिफिकेशन आले, एकदा का योजना अस्तित्वात आली की त्यानंतर हा सगळा निधी वितरित केला जाईल.
1: आताच तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा उल्लेख केला, तर या निधीमधून राज्यातील कोणत्या क्रीडा संकुलांचा कायापलट करण्याची योजना आहे?
0: हो, तर बेसिकली यामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया फक्त एकटं नाही तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन सोबत मिळून यावर एक प्लॅन तयार करतं. आता करंटली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यावरती एक बैठक घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी स्टेट गव्हर्नमेंट आपले प्लॅन सबमिट करतात तर त्यानंतर एक डिपार्टमेंट प्रोजेक्ट अप्रायझल कमिटी असते. त्या प्रोजेक्टचं अप्रायझल झालं की त्यानंतर आपण त्यावर निर्णय घेतला जातो की कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेंड होणार आहे. यामध्ये नमूद करण्याची विशेष गोष्ट ही की यामध्ये आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरलाच पैसे देत नसतो तर आपण एक ओव्हरऑल स्पोर्टिंग कल्चर डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यावर जास्त फोकस करतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण त्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा स्पोर्ट्स सायंटिस्ट असतील किंवा न्यूट्रिशन असेल किंवा कोच डेव्हलपमेंट असेल किंवा कॉम्पिटिशन प्रमोशन असेल, तर या सगळ्यांना देखील केंद्र शासन आपल्या या स्कीमच्या माध्यमातून सपोर्ट करत असते.
1: अंकितजी, या सुधारित योजनेत समाविष्ट केलेल्या नव्या इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट्स या श्रेणीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय फायदा होईल?
0: या अगोदर काय होतं की जनरली खेलो इंडिया ॲथलीट अशी एक आपल्याकडे संकल्पना होती की दिल्लीवरून एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन अँड डेव्हलपमेंट कमिटी होती जी जवळपास 4,000 ते 5,000 खेळाडूंना वेगवेगळ्या 23 खेळविधांमधून आयडेंटिफाय करत होती आणि ते खेलो इंडिया ॲथलीट्स बनत होते. पण असं आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला एक मेडल पाथवेज ज्याला आपण म्हणतो किंवा मेडल मिळवण्यासाठी जो रस्ता असतो तर त्यामध्ये डायरेक्ट एलिट लेवलला जाण्याची गरज नाही आहे. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरांवरती आता आपण खेळाडूंना आयडेंटिफाय करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पुढे बोलूच या, एक खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय असे एक जमिनी स्तरावर किंवा ग्रासरूटवरती आपण आयडेंटिफाय केलंय. त्यावरती आपण गेल्यावरती एक इमर्जिंग खेलो इंडिया ॲथलीट असा एक संकल्पना नवीन अस्तित्वात आली आहे. आणि त्यानंतर त्यावरती त्याच्यानंतर जे अजून उत्कृष्ट करणारे खेळाडू असतील तर त्यांना आपण खेलो इंडिया ॲथलीट म्हणून आयडेंटिफाय करणार आणि त्याहूनही जे उत्कृष्ट असतील मग त्यांना आपण एलिट ॲथलीट्स म्हणून आयडेंटिफाय केलं जाईल. मग ते वेगवेगळ्या आपल्या सेंटर्समध्ये ट्रेन करतात, कोणी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ट्रेन करतं, कोणी अक्रेडिटेड अकॅडमीजमध्ये ट्रेन करतं आणि त्यानंतर आपले जे टॉप्स ॲथलीट्स आहेत अशी एक पूर्ण ज्याला एक मेडल पाथवे म्हणता येईल हा एक एन्टायर पाथवे आपण या स्कीमच्या माध्यमातून बनवत आहोत.
1: ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी साई नेमका कसा आराखडा तयार करत आहे?
0: जसं मी अगोदर सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 3 कंपोनंट आपल्या या स्कीममध्ये देण्यात आलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्ट्रेंथनिंग स्पोर्ट्स ॲसेट्स आणि दुसरा म्हणजे स्टेट ॲक्शन प्लॅन, या दोघांच्या धर्तीवरती आपण अनेकानेक प्रोजेक्ट्स करणार आहोत. दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ऑलरेडी स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स असेट्स आहेत, जसं आपलं छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बालेवाडीमध्ये, नंतर साईचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स आहेत, खेलो इंडिया सेंटर्स आहेत, या सगळ्यांचं जे एक जाळं आहे त्याला सगळ्यांना आपण अधिकाधिक स्ट्रॉंग करणार आहोत. आणि दुसरं मला असं इथं नमूद करावं असं वाटेल की वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर

0: वर फोकस तर आहेच, पण या स्कीममध्ये अधिकाधिक ग्रासरूट लेवलवरती आपल्याला टॅलेंट स्काउटिंग, टॅलेंट आयडेंटिफिकेशन आणि टॅलेंट डेव्हलपमेंट कसं करण्यात येईल किंवा कसं आपल्याला करता येईल यावर जास्त भर दिला गेला आहे.
1: आता जो तुम्ही टॅलेंट स्काउटिंगचा उल्लेख केला, तर शालेय स्तरावरच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यातील शाळा किंवा नव्या ज्या स्कूल ऑफ एक्सलन्स आहेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल?
0: ही ॲक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल

0: त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरेल?
1: ही ॲक्च्युली एक जुनी टर्मिनॉलॉजी होती, आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आपण सुरू केली आहे. तर बेसिकली आता नव्या स्कीममध्ये खेलो इंडिया फीडर स्कूल आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालय अशी एक दोन नव्या संकल्पना आपण आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपले खेलो इंडिया सेंटर्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतातच. तर यामध्ये आपण अशी संकल्पना आहे की जे स्पोर्ट्स आहे ते मेन स्ट्रीम एज्युकेशन आणि खेळ यांना अधिकाधिक जवळ कसं आणता येईल, आणि टॅलेंट स्काउटिंगसाठी आपल्याला ॲथलीटच्या जवळ किंवा विद्यार्थ्याजवळ अधिकाधिक कसं जाता येईल यावर जास्त भर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं एवढं मोठं शैक्षणिक जाळं ऑलरेडी आपलं आहे, तर तिथं जर आपण खेळाडूंना शाळेतच जर आयडेंटिफाय करता आलं आणि शाळांना जर आपल्याला सपोर्ट करता आला, तर त्यानुसार आपल्याला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करण्यात खूप जास्त योगदान आहे. ऑल्सो आपल्याकडे एक कीर्ती म्हणून एक इनिशिएटिव्ह मागच्या काही वर्षात राबवला होता, तर त्याच्यामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आयडेंटिफिकेशन करत असतो.
0: महाराष्ट्राला पारंपरिक खेळांचा मोठा वारसा आहे, तर ऑलिम्पिक खेळांबरोबरच आपल्या मातीतील खेळांना या सुधारित योजनेद्वारे कसं प्रोत्साहन दिलं जाईल?
1: महाराष्ट्राला ज्याला आपण पारंपरिक खेळ किंवा इंडिजिनस गेम्स ज्याला म्हणतो याचा नक्कीच खूप मोठा वारसा आहे. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून यावर सुद्धा एक कंपोनंट आहे स्कीमचा, जो डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस गेम्स ज्याला आपण म्हणतो, तर तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण स्पोर्टिंग कल्चर कसं विकसित करता येईल यावर जास्त भर दिला जातं. आता महाराष्ट्रामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, मलखंब आहे, तर यामध्ये खेलो इंडिया थ्रू आपण लीग्स, कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता लीग्स देखील करवतो, ज्यातून आपलं एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन होतं. आणि मग त्यानंतर आपले खेलो इंडिया गेम्स एक आपलं फ्लॅगशिप इव्हेंट असतो, ज्यामध्ये यूथ गेम्स असतात, युनिव्हर्सिटी गेम्स असतात, विंटर गेम्स असतात, ट्रायबल गेम्स असतात. तर या सगळ्या गेम्समध्ये देखील आपण इंडिजिनस गेम्सला पार्टिसिपेट करवतो आणि त्यानुसार ते टॅलेंट आयडेंटिफाय केल्यानंतर जर त्याच्यात चांगला वाव असेल तर त्यामध्ये आपण जॉब देखील देतो.
0: हा कार्यक्रम ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या जवळच्या खेलो इंडिया सेंटरसाठी जोडलं जाण्यासाठी आपण काय आवाहन कराल?
1: मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल. एक तर हे की आपल्याला सर्वांना फिट इंडिया किंवा फिटनेसचा डोस आधा घंटा रोज, हे जे माननीय पंतप्रधानांनी दिलेला आपला जो एक मूलमंत्र आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी फिटनेस केल्याने काय होणार आहे किंवा देशाचं ऑलिम्पिक्सचं मेडल कसं येईल, पण ज्यावेळी पालक स्वतःच स्पोर्ट्स खेळायला लागतात तर मुलं जे असतात ते पालकांकडे बघून अधिकाधिक स्पोर्ट्समध्ये सहभागी होतात. दुसरं म्हणजे ज्यावेळी पालक स्वतः खेळायला लागतात किंवा स्वतः रोज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात, तर ते एज्युकेशनसोबत मुलांच्या स्पोर्टिंग कल्चर किंवा करिअरकडे देखील फोकस करतात. तर हा एक माझ्याकडून संदेश असेल की सर्वांनी अधिकाधिक माध्यमातून फिटनेसचा डोस आधा घंटा रोज या योजनेत सहभागी व्हावं. आणि दुसरं म्हणजे या खेलो इंडियाच्या योजनेअंतर्गत खूप सारे ग्रासरूट लेवलवरती आता उपक्रम होणार आहेत, खूप खेलो इंडिया फीडर स्कूल निर्माण होणार आहेत किंवा उत्कृष्ट विद्यालय निर्माण होणार आहेत, अनेक खेलो इंडिया सेंटर्सची निर्मिती होणार आहे, तर त्यामध्ये अधिकाधिक आपण सगळेजणांनी येऊन पार्टिसिपेट करावं.
0: तर श्रोते हो, आता आपण साईच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी बातचीत करत होतो. अंकितजी, आपण इथे आलात आणि साईच्या योजनांबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार.
1: धन्यवाद.
0: यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडींचा. श्रीलंकेतील गॉल इथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला. देवदत्त पडिकलचे शानदार शतक आणि डावकुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारचे 10 बळी यांचा या विजयात मोलाचा वाटा होता. अमेरिकेतील सेंट लुईस येथे आयोजित सिंग फील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आर्मागेडन प्रकारात त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रोतेहो, याचबरोबर हा कार्यक्रम समाप्त करण्याची मला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटू पुढील क्रीडा विश्व कार्यक्रमात. तोपर्यंत भगवान परबचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.

या कार्यक्रमात आज आपण ऐकलं, आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा याविषयी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या योजना याविषयी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक अंकित पाटील यांच्याशी भगवान परब यांनी साधलेला संवाद. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते, याचबरोबर क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:55 झाली आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं 1 त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात

आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6-229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला

0: प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करू, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करू, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं, यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSC 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत. आता ऐकूया काही संदेश.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
6: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
5: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
6: लेखिका आहेत सुचिता लाडे.
5: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
6: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
5: आणि सादर करते आहेत आशिष बेनश्याम सातपुते.
7: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
8: अग, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
9: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
10: नारळी पौर्णिमेचा सागरा पोहोचूया.
6: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

0: महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला।
2: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत। शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले।
3: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
4: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही।
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळची 7:15 झाली आहेत। ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपलं योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार टिंगरे सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
2: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखर अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक, याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
2: मॅडम, मी सैनिक स्कूल शाळा सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे येथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि

0: शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
1: सर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुलनीय योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला?
0: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यानमध्ये, तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं. की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम, गुगल फॉर्म सारख्या टूलचा सखोल अभ्यास केला. केवळ स्वतः न शिकता इतर सहकारी शिक्षकांना देखील या साधनांचा वापर करण्याचे मार्गदर्शन व मदत केली. ऑनलाईन क्विज, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते राबवले. वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझाईनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. जेव्हा शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं. ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉड्यूल, एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता आणि यासाठी सुरुवातीला एका साध्या लकीरापासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूलमध्ये रुपांतरण केलं आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयारी करून आणलेल्या प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन, खेळ, निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळ खेळत संपूर्ण पाठाची उजळणी होते. भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरच समज. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीजे रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशीत छाप पाडली आहे. ज्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डअपॉन आणि इतर आंतरशालेय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक वृत्ती विकसित केली जाते. त्याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
1: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
0: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त कामाचे दिलेलेच प्रोजेक्ट करू नये, तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे त्याची क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत

0: आली पाहिजे. आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून, जसं की सांगली कोल्हापूर काला ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटले आणि त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते. तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऑटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता, जो नॅशनल लेवलवर त्यांनी प्रेझेंट केला. त्याच्याबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम, तिच्याला सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली, कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्ड मध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डातून होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यानं ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेवलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड असेल कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होता तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत यामध्ये विवो इग्नाइट असेल, युथ आयडिया पण असेल, याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन काउन्सिलमुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले आहेत.
1: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे, अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते प्रयोग केलेत ज्याची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे?
0: खरं सांगायचं तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे वेद वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन त्यामुळे आमचे विद्यार्थ्यांना केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहेत की जे सेन्सॉर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवला जातो किंवा जपान सारख्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा तिथे एक भावी शास्त्रज्ञाचा आणि उद्योजकाचा पाया रचला जातो. तुम्हाला मला वाटतं अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना, सामान्य नागरिकाला, तज्ज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानुसार मांडणी बदलतो. शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोर जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्की अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सॉर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनांची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.
1: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
0: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. सैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आईच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची, आव्हानांना सामोर जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे, वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो, विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो, माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यलक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
1: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे, काय संदेश द्याल?
0: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इथं शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे, काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स डिजिटल तंत्रज्ञान नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे.

0: आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्य पूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अति उच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी हा संदेश.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: राधे, अगं राधे, आवरली का नाही म्हणलं कामं?
1: आता बाई यशवंत आली का काय? अगं ये ये, आता समजी कामं हातावेगळी केली. म्या म्हणलं आता सणवाराची लगबग आहे तर की नाही थोडस फुलवाती वाती करत बसली या.
0: असं भय पण मी म्हणत होते राधे, म्हणजे आता ही सणवाराची लगबग आणि आपल्या शेतीच्या कामाची लगबग ही आपल्याला दोन्ही एकदमच आहे. त्याच्यामुळे कसं आपलं मागे जसं बोलणं झालं होतं की बचत गटाच्या माध्यमातून या सणावाऱ्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे यासाठी आपण ज्या काही महिला एकत्र आलेलो होतो त्यांनी बरीच अशी तयारी करून ठेवली.
1: अगो भय भय शेवंता, आता नवनवीन डेकोरेशनच्या रांगोळ्या असतील, फुलंहार असतील, हे समजा कसं त्याची तयारी सुरू आहे बरं का. आणि काही काही पॅकिंगचे ऑर्डर बी गेलेत म्हणा.
0: आणि आता हे वाती फुलवाती अजून काय वस्त्रमाळी हे जे समजा लागते ना आपल्याला आता सणावाराच्या या चार महिन्यामध्ये, त्याच्यासाठी बी आपली गंगू मावशी असल, पद्मा अक्का असल, ह्या समद्याच्या ज्येष्ठ मंडळी आहेत त्या बी आपल्याला चांगल्या प्रकारे हातभार लावायला लागल्या.
1: मग आता घरी बसून ही छोटी मोठी कामं केली ना म्हणजे कसं त्यांचा पण वेळ जातो आणि कसं चार पैसे बी हाती येतात ना. कसे म्हणते?
0: खरंय खरंय राधे. आणि याच माध्यमातून आपल्या या बचत गटाच्या उद्योगाला चांगली अशी मागणी शहरामधून येत असल्यामुळे आपल्या समद्या बचत गटातील महिलांना बी घर खर्चायला पैसे बी चांगल्या प्रकारे यायला.
1: मग आणि कसं आहे स्वतःच्या पायावर घरची जर महिला उभी असली ना शेवंता, म्हणजे कसं ती तिचा खर्च स्वतः भागवू शकते आणि घरातल्या अडचणीमध्ये तिची मदत बी होते, हातभार बी लागते की नाही. कारण मग कसं असते बाईचा स्वभाव कसं जरा जपूनच वापरत असते पैसे.
0: अगदी बरोबर आहे. आणि आपणही स्वयंपूर्ण झालेला आहोत हे देखील तिला मानसिक असं समाधान बी मिळते.
1: खरंच आहे ग शेवंती,
0: होय की नाही. राधे, आता तुझी बी बरीचशी वस्त्रमाळीची आणि फुलवातीची कामं झाली म्हणलं. आता
1: आणि कसं चांगल्या कापसाचं मी घरच्या घरी तयार केलेलं आहे शेवंता, आणि त्यामुळे कसं बघ दिसायला बी सुरक दिसते की नाही.
0: अगं भय, आता वेगवेगळ्या कल्पना वापरून आपण हे समजा करायला लागलो.

0: दिसायला बी आकर्षक असं दिसते आणि आकर्षक वस्तू दिसली तर पटकन गिराईक बी त्याच्याकडे वळलं जाते.
1: अगो भय भय, आताच मी करू लागले होते ना, तर चमीच्या शाळेतल्या मॅडम आल्या होत्या पाय, सहज आता जाऊ लागल्या रस्त्याने काय करायला म्हणून म्हणल्या, तर त्या आल्या घरामध्ये, आता माय माय म्हणे तुमच्या हातामध्ये किती कला आहे असं म्हणू लागल्या. ग
0: खरंच बघ राधे, आपल्या ग्रामीण भागातील ज्या काही महिला आहेत त्यांच्या हातामध्ये भरपूर अशा कला आहेत. त्याच्यानंतर हाताला चव बी आहे आणि ह्या चवीला आणि तिच्या कलेला जर मागणी जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी की नाही आपल्याला जाहिरात करावं लागत असती राधे.
1: आणि जाहिरातीसाठी आपल्याला रेडिओ केंद्राला भेट द्यावी लागती.
0: हा, आणि ज्या ज्या ठिकाणी रेडिओ केंद्र असेल त्याच्यानंतर आपलं वर्तमानपत्र असेल, या माध्यमातून जर आपल्या उत्पादनाची जाहिरात जर आपण केली ना तर कसं आहे, अजून चांगला असा वाव आपल्या या उद्योगाला मिळत असते.
1: मात्र 100% खरं आहे बरं का शेवंत. आणि कसं आहे, आपण बी कसं रेडिओच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, आता आजकाल सोशल मीडियाचा बी वापर आपण समजा करत आहोत की नाही,
0: त्या बरोबर आहे.
1: आणि त्या माध्यमातून जर आपल्याकडे जे वस्तू आहेत त्या उत्पादनाची जर जाहिरात केली ना शेवंता, तर 4 लोकांपर्यंत ते पोहोचते. आणि त्याची जाहिरात झाल्यामुळे कसं, सुरुवातीला एखादा माणूस घेऊन बघेल, त्याला आवडले तर दुसऱ्याला सांगेल, की नाही.
0: एकदम बरोबर आहे. आणि आपल्या ग्रामीण भागात तर तुला माहिती आहे राधे, आपलं रेडिओ ऐकण्याचं लई मोठं प्रमाण आहे. त्याच्यामुळे मला काय वाटते, या रेडिओवरची जाहिरात ऐकून एक चांगली अशी कल्पना माझ्या डोसक्यामध्ये आली आणि मी बी आता एक छान उद्योग करणार आहे म्हणलं.
1: वा वा वा शेवंता, जोडीला मला बी घे बरं का संग.
0: अगं भय, तुला घेतल्या बिगर तो कोणतं काम होणार आहे का. बरं चल, आता इथंच गप्पा मारायच्या की पाराकडे जायचंय.
1: अगं भय भय, आता बघ चहाचं आदन ठेवलेलं आहे, आता चहाचे 2 घोट घेऊ मग पाराकडे जाऊ.
0: असं म्हणती भय. बरं बरं चल तर मग.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये समद्या मंडळीचं भरभरून असं स्वागत आहे.
1: तर शेवंता, आज लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम आहे, पण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मंडळीला कोणती माहिती देणार आहोत?
0: कसं आहे बघ राधे, आता सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. मग या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशुधनासाठी आपण आहाराचं काय नियोजन करायला पाहिजे, आहाराचं व्यवस्थापन कोणतं करायला पाहिजे, ह्याविषयी माहिती आज मंडळीला आपण सांगूयात.
1: म्हणतात ना, पावसाळ्यामध्ये आपली अन्न पचन करण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावलेली असते,
0: आणि आपल्या प्रमाणे पशुधनाची बी.
1: मग त्यामुळे त्यांना कसा आहार द्यायला पाहिजे अशा दिवसामध्ये, की जो पचायला हलका असतो तसा आहार द्यायला पाहिजे, या विषयीची माहिती आपण मंडळीला सांगणार आहेत. वय
0: अगदी बरोबर आहे.
1: बरं बरं,
0: तर बघा मंडळी, आता काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात कमी असं पाऊस झालेला आहे. बघा, आता अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोन्हीचा बी आपल्या पशुधनाच्या आरोग्यावर अनिष्टाचा परिणाम होत असतो. बघा, आणि पर्यायानं काय होते मग, उत्पादन आणि पशुपालन हे व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम बी होत असतो.
1: बरं,
0: आता पावसाळ्यातील आहाराचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित प्रकारे जर केलं नाही, तर मग त्यामध्ये काय होत असते, दुधाचं उत्पादन, दुधाची प्रत आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य याच्यावर बी त्याचा विपरीत असा परिणाम होत असतो. म्हणून तर पावसाळ्यामध्ये आपली जी काही बरीचशी जनावर गाभण असतात किंवा वितात बघ, त्यामुळे पावसाळ्यात जनावरात दुग्धज्वर होण्याची जास्त शक्यता बी असते.
1: बरं,
0: आणि हे टाळण्यासाठी गाभण काळातही

0: क्षार मिश्रण आपण द्यायला पाहिजे. पावसाळी वातावरणामध्ये काय होते, हवेतली आर्द्रता वाढत असते, जमिनीमध्ये ओलसरपणा, हवेतील विषाणू आणि तसंच जीवाणूचं प्रमाण वाढीला लागते पाहिजे. याच्यामुळे आपल्या पशुधनाला वेगवेगळे आजार बी होतात. आता आपण बघतच आहोत, आता आपल्या गावामध्ये बरेच असे जे काही पशुधन आहे त्यांना कोणकोणते आजार या दिसामध्ये झालेले आपण पाहतो.
1: आणि ह्या दिसामध्ये कसं संसर्गजन्य जे आजार असतात ना ते पसरत बी असतात.
0: खरंय. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल ना राधे, त्याच्यामुळेच तर वारंवार आपण मंडळीला सांगत असतो की पावसाळ्याच्या सुरुवातीला मंडळी आपल्या पशुधनाचं लसीकरण तुम्ही करून घ्यायला पाहिजे. होय की नाही?
1: बरोबर.
0: आणि सोबतच आता हे जंत निर्मूलन हे बी वेळोवेळी करायला पाहिजे. तसंच पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाच्या आहाराच्या व्यवस्थापनाबद्दल ज्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे त्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या ना तर कसं आहे आपल्या पशुधनाची तब्येत बी प्रत्येक ऋतूमध्ये चांगली राहील पाहिजे.
1: अगदी बराबर.
0: आता ह्या दिसामध्ये आपल्याला हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हे देखील मंडळीला आपल्याला सांगावं लागेल.
1: तर मंडळी आता आपल्या समजांना ठावा आहे की हिरवा चारा आपल्या पशुधनासाठी चांगला असतो, पण पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कवळे गवत हे मोठ्या प्रमाणामध्ये ओवलेले असतात. होय की ना? मग अशा कवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारामध्ये जर आपण जास्त प्रमाणामध्ये जर वापर केला तर त्यामुळे काय होईल, जी पचन क्रिया आहे ती बिघडते आणि पातळ शेण्याची समस्या निर्माण होते.
0: बरोबर आहे.
1: मग त्याचप्रमाणे मंडळी कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण सुद्धा त्या तुलनेने कमी झालेले असतात. आणि पातळ शेणामुळे चाऱ्यावरती शेण उडून चाऱ्याचे अपव्यय जास्त प्रमाणामध्ये होतो. तसंच मंडळी हिरव्या चाऱ्यामध्ये जवळपास 80-85% पाणी असते आणि हिरव्या चाऱ्यातून जनावरांना कमी प्रमाणामध्ये शुष्क पदार्थ मिळतात. जनावरांचे पोट भरल्यानंतरच ते रवंथ करू लागते. हिरव्या चाऱ्याचा अधिक प्रमाणात जर आपण वापर केला तर जनावरांचे शेण कसे पातळ होते आणि दुधातील घन पदार्थाचे प्रमाण हे कमी होते.
0: बरोबर.
1: म्हणून हिरव्या चाऱ्याबरोबर आपल्याला कोरडा चाराही सम प्रमाणात आपल्या जनावरांना द्यायचा आहे. बरं का? आणि तसंच मंडळी पावसाळ्यामध्ये वाळलेला चारा उपलब्ध आपल्याकडे असावा. याकरिता उन्हाळ्यामध्येच तसं आपण त्याचं नियोजन करायला हवं.
0: बरोबर.
1: की जेणेकरून वाळलेला चारा जरा बाजूला आपल्याला ठेवता येईल आणि तो चारा आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाला देता येईल.
0: अगदी बरोबर आहे बाई.
1: आणि मंडळी आता चारा पावसात भिजलेला असेल किंवा त्यावरती पाणी जमा झालं असेल तो चारा जनावर जास्त प्रमाणामध्ये खात नाहीत. पर्यायाने पोषक तत्वांची गरज पूर्ण होत नाही. याचा परिणाम काय होईल, त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. त्यानंतरच तो चारा जो आहे तो आपल्या जनावरांना द्यावा.
0: असं म्हणते बाई. बर.
1: आणि त्याचप्रमाणे मंडळी हिरव्या चाराची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केली कुबट असा वास येतो. होय की ना? मग त्यामुळे असा जो चारा आहे तो जनावरे खात नाही. आणि हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी.
0: बर.
1: एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून ठेवू नये. म्हणजे आपल्याला जितकं गरज आहे तेवढीच आपण चाऱ्याची कुट्टी करून ठेवायला पाहिजे.
0: असं म्हणती
1: मग त्याप्रमाणे गरजेनुसार आपल्या पशुधनाला ते देता येईल. होय की ना?
0: खरंय खरंय बघ. आणि तसंच बघा मंडळी, हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपल्या पशुधनानी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून येळोवेळी आपल्याला स्वच्छ राहील याची बी काळजी घ्यायची. बरं का?
1: बरोबर.
0: आणि गव्हाणीला चिटकलेला हिरवा चारा वेळोवेळी जर आपण काढला नाही ना तर त्याला कसा तू आता म्हणल्यासारखं कुबटवास येतो आणि त्यामध्ये मग बुरशीची बी वाढ होत असते. त्याच्यामुळं अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरं पूर्णपणे खात नाहीत. मग असा शिल्लक बुरशीजन्य चारा आपल्या पशुधनाचं आरोग्य बिघडवण्यासाठी देखील कारणीभूत ठरतो. बरं का मंडळी? मग त्याच्यामुळेच आपल्याला चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करायची आहे. हे समजांनी ध्यानात घ्यायचं. तसंच पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचं प्रमाण देखील वाढते. मग असा चिखल लागलेला चारा आपल्या पशुधनानं खाल्ला तर त्याचं आरोग्य बिघडते. मग त्याच्यामध्ये जंताचा प्रादुर्भाव बी होतो. म्हणूनच या चाऱ्याला चिखल लागू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.
1: बरं.
0: तसंच वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवलेला आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी जाणार

0: आणि याची देखील खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि असा चारा जर भिजला तर त्याच्यामध्ये मग आपोआप बुरशीची वाढ होत असते, आपला चारा बी काळा पडतो आणि त्याच्यामुळे मग अशा चाऱ्याचा अपव्यय बी होतो.
1: बरोबर आहे.
0: तसंच डबक्यात किंवा शेतात साठलेलं पाणी हे देखील आपल्या पशुधनाला आपण पाजवायचं नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी सोडायचं बी नाही.
1: बरोबर.
0: मग अशा पाण्यामुळे एकतर जंतांची लागण होत असते आणि त्या शेतात जर खते दिलेली असेल तर त्या खताचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन आपल्या पशुधनाला विषबाधा पण होऊ शकते.
1: आता बया.
0: तसंच ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असेल तर अशी पिके कोवळ्या अवस्थेत आपलं पशुधन खाणार नाही याची देखील काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होते मग, कोवळी ज्वारी वर्गीय चारा किंवा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारी वर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आली तर किरळ लागण्याची शक्यता असते.
1: बरोबर.
0: हे लक्षात ठेवायला पाहिजे बरं का. तसंच नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक आपण पाजायला पाहिजे की जेणेकरून यातून या वासरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती बी निर्माण होईल. आलं का ध्यानामध्ये?
1: महत्वाची गोष्ट आहे बाई.
0: आता जसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नवजात जर वासरू असेल तर त्याला जन्मल्यावर लगेच आपल्याला चीक पाजावा लागतो की नाही. तसंच जे लहान आपले जे जन्मलेले बाळ आहेत त्यांना देखील जन्मल्यानंतर आईचं पहिलं दूध देतो का नाही आपण?
1: अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचे जीवनसत्व असतात ज्यामुळे आपल्या बाळाची प्रतिकार शक्ती वाढत असते.
0: खरं आहे. तसंच मंडळी पावसाळ्यात एकदम थंड पाणी आपल्याला पशुधनाला द्यायचं नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टींची काळजी आपल्याला वारंवार घेतली तरच या पावसाळा ऋतूमध्ये आपल्या पशुधनाचं आरोग्य चांगलं राहील पाहिजे.
1: अगदी खरंच.
0: आता पुढे बी काही मुद्दे लिहिलेले आहेत, आता त्याविषयी काय सांगशील बरं?
1: मंडळी, ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यास दिला जातो. अशा वेळी जनावरांमध्ये पोषक तत्वाची कमतरता निर्माण होऊ शकते. तसंच मंडळी, पावसाळ्यामध्ये पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. त्यांना स्वच्छ आणि चांगला आहार आपण द्यायला पाहिजे.
0: बरं.
1: त्याचप्रमाणे शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ह्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. यासाठी आपण काय करायला पाहिजे तर जास्तीत जास्त चाऱ्याचा पुरवठा आपण जनावरांसाठी करून ठेवायला पाहिजे. आणि या काळामध्ये चारा खाण्याचं प्रमाण हे कमी जर असेल तर त्यांची वाढ आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर मंडळी, त्याचबरोबर कसं आपल्या जनावरांच्या शरीराचे तापमान टिकवण्यासाठी त्यांना कसं ऊर्जेची गरज असते की नवा?
0: बरोबर आहे.
1: मग ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी ते जनावर काय करते, जास्त चारा खाऊ शकते. याकरिता त्या काळामध्ये जास्तीत जास्त चाऱ्याचा पुरवठा असणे गरजेचं आहे. बरोबर आहे. जर आता या काळामध्ये चारा खाण्याचं प्रमाण जर आपल्या पशुधनाचं कमी झालं असेल तर त्यांचं वाढ आणि उत्पादनावर परिणाम होतो की नवा? आणि म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थाचा वापरही उपयोगी ठरतो.
0: बरं राधे, चष्मा घालून बी तुला ते जे शब्द आहे ना लय आवघड चालले म्हणलं वाचायला लागला.
1: आता माय काय करावं, शेवंत्या नंबर वाढला वाटत.
0: असं भय म्हणजे तुला स्निग्ध पदार्थ असंच म्हणायचं आहे ना?
1: तेच ते.
0: बरोबर, काही हरकत नाही.
1: आणि मंडळी, त्याचबरोबर पावसाळ्यात वातावरण थंड असतो भय की नाही? अशा थंड हवामानामध्ये जनावरांना अधिक ऊर्जा लागते. मग अशा वेळेला अतिरिक्त कोरडा चारा दिला तर या चाऱ्याचे जनावराच्या पोटामध्ये ज्वलन होते. आणि या ज्वलनामुळे गाई म्हशीमध्ये शरीर गरम ठेवण्यासाठी ही ऊर्जा मिळते. त्यामुळे जनावरे वातावरणाशी जुळून घेतात.
0: असं.
1: त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये कोरड्या चाऱ्यांचा समावेश आपण केला पाहिजे. आणि अतिरिक्त ऊर्जा असणारा मका भरडा, गहू, ज्वारीचा भरडा यासारख्या ऊर्जायुक्त पशु आहार जनावरांच्या आहारामध्ये 1.5 ते 1 किलोने वाढवावा. बायपास फॅट 100 ग्रॅम द्यावा. त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहते.
0: असं.
1: आणि तसंच गाई आणि म्हशीला त्यांच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार आणि वजनानुसार आहारामध्ये बदल केला पाहिजे. समजलं का?
0: फोय फोय.
1: म्हणजे 400 ते 500 किलोची गाय जर 15 ते 20

0: लिटर दूध उत्पादन देत असल तर त्यांच्या वजनाच्या 3% शुष्क पदार्थ आपण दिला पाहिजे. आता उदाहरण सांगायचं म्हणजे पाचशे म्हणते 20 किलो चाऱ्यातून आपल्याला 2 किलो शुष्क पदार्थ आणि 10 किलो मुरघास मधून 2.5 ते 3 किलो शुष्क पदार्थ मिळतो. 1 किलो पशुखाद्यातून 900 ग्रॅम शुष्क पदार्थ मिळतो आणि कोरडं चाऱ्यातून 90% शुष्क पदार्थ आणि 10% पाणी मिळते.
1: बरं,
0: एका गायीला दिवसातून 6 ते 7 किलो पशुखाद्य, 20 ते 22 किलो हिरवा चारा किंवा 15 ते 16 किलो मुरघास, 5 ते 6 किलो कोरडा चारा एका दिवसातून 2 वेळा आपल्याला विभागून द्यावा लागतो. मग अशा पद्धतीनं जर आपल्या आहाराचं व्यवस्थापन केलं तर दुग्ध उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल. पाय
1: खरंय खरंय, म्हणजे आपल्या पशुधनाच्या आहाराचं नियोजन
0: अगदी खरंच आहे.
1: बर,
0: आता त्याचबरोबर कसं क्षार मिश्रण बी असतात तर याविषयी सांग बरं शेवंते.
1: बघा मंडळी, आपल्या मानवाच्या आहारामध्ये ज्या प्रकारे सगळे जीवनसत्व आपल्या शरीराला जसे आवश्यक असतात ना, तसेच आपल्या पशुधन

0: तर दुग्ध उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल. पाय
1: खरंय खरंय, म्हणजे आपल्या पशुधनाच्या आहाराचं नियोजन.
0: अगदी खरंच आहे.
1: बर,
0: आता त्याचबरोबर कसं क्षार मिश्रणे बी असतात, तर याविषयी सांग बरं शेवंते.
1: बघा मंडळी, आपल्या मानवाच्या आहारामध्ये ज्या प्रकारे सगळे जीवनसत्व आपल्या शरीराला जसे आवश्यक असतात ना, तसेच आपल्या पशुधनाच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक असतात. तर त्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात, तर पावसाळ्यात जनावरात दुग्धजोर होण्याची देखील जास्त शक्यता असते. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर गाभण काळामध्ये आपल्याला क्षार मिश्रण आपल्या पशुधनाला द्यावं लागेल. तसंच जनावर विण्या अगोदर 15 ते 20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडं कमी करायचं, जेणेकरून दुग्धज्वरापासून आपल्या जनावराचा बचाव करता येईल. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा देखील करायला पाहिजे. मंडळी, पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर मऊ होतात आणि त्यामुळे मग त्यांना इजा होत असते.
0: बरोबर.
1: तसंच खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये झिंक, कॉपर, कॅल्शियम याच्याबरोबरच लायसिन आणि मिथोओनिन या अमिनो आम्लाचा योग्य प्रमाणात देखील पुरवठा करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: स्टार्च, नत्र पुरवठा करणं हे देखील पचन क्रियेसाठी लई उपयोगी ठरते. पाहिजे पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याच्याकरता या पशुधनाच्या आहारामध्ये क्षार मिश्रण चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला पशुखाद्याचा वापर देखील आपण करू शकतो.
0: बरोबर.
1: पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असते आणि मग पशुधनाला ऊर्जेची गरज देखील वाटत असते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी लई महत्वाची असते, म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करायला पाहिजे आणि त्याचं प्रमाण देखील वाढवायला पाहिजे. हे झालं क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर. आता पावसाळ्यातील आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यायची याविषयी काय सांगशील बरं?
0: तर मंडळी, आता पावसाळा म्हटलं की आरोग्याची काळजी घ्यावंच लागते, कारण अशा दमट हवामानामुळे जे विषाणूजन्य आजार असतात ते लवकर बळावतात. बरोबर की नाही?
1: खरंय खरं.
0: मग तेव्हा मंडळी, आजाराने संक्रमित जनावरे चारा पाणी दूषित करतात, त्यामुळे इतर जनावरांमध्ये सुद्धा त्या रोगाचा प्रसार होऊ शकतो. जनावरांच्या अंगावरील ओघड्या जखमा नियमितपणे स्वच्छ करून ते कापडाने झाकावेत. त्याचप्रमाणे मंडळी, पावसाळ्यात जखमेत माशीच्या अळ्या वाढतात, त्यामुळे जखमेला नेहमी ड्रेसिंग करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याचप्रमाणे मंडळी, आता महत्वाचं म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपल्या जनावरांचं लसीकरण करणं हे फार गरजेचं असतं. या गाई म्हशींना घटसर्प फऱ्या आजारासाठी लसीकरण करणं आणि मेंढ्या शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी PPR आणि आंत्रविषार लसीकरण करणं हे फार गरजेचं आहे. लसीकरण केल्यानंतर जनावरांचे अति उष्ण आणि अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे.
1: बर.
0: दूरवरची वाहतूक टाळावी. पावसाळ्यात बाह्य आणि अंतर्गत परजीवींचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे पाणथळ जागेत जनावरांना चराव्यास सोडू नये.
1: बर.
0: जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीनुसार जंतनाशके पाजावीत. जंतनाशकाची निवड, त्याचे प्रमाण आणि पाजण्याची पद्धत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण करायला पाहिजे आणि ती अंमलात आणायला पाहिजे. मग अशा पद्धतीने जर आपल्या त्यांच्या आहाराचं आणि आरोग्याची जर काळजी केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या जनावरांना होऊ शकेल. पाय
1: बराबर. तर अशा प्रकारे बघा मंडळी, आपल्याला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशुधनाचं आहाराचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून त्यांची तब्येत बी चांगली राहील आणि दूध दुभतं हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकेल.
0: बराबर.
1: आता ही महत्वाची माहिती आपण मंडळीला सांगितलेली आहे.
2: कृषी संजीवनी.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, पाण्याची उपलब्धता असेल तर सोयाबीन पिकास आवश्यकतेनुसार आपल्याला सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करायचं आहे. सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाणी खाणाऱ्या आळीचा आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50% 600 मिली किंवा थायमिक थोकजाम 12.6% अधिक लॅम्डा सायहॅलोथ्रीन 9.5% 50 मिली किंवा प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर क्लोरॅन्ट्रा निली

0: पेट्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची पावसाची उघाड बघून आपल्याला फवारणी करायची आहे. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळ्या मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामाप्रिड 25% अधिक बायफेंथ्रिन 25% WG 100 ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81% OD 140 मिली प्रति एकर यापैकी एका कीटकनाशकाची पावसाची उघाड बघून आपल्याला फवारणी करायची आहे. कीटकनाशकासोबत दुसरे कुठले औषध आपल्याला मिसळून फवारायचं नाही. पाण्याची उपलब्धता असेल तर खरीप ज्वारी पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं आणि खरीप पिकात पाण्याचा ताण बसत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झॉइट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 SC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आता जी कीटकनाशकं तुम्हाला सांगण्यात आलेली आहे ती आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तसंच मंडळी बाजरी पिकाला देखील आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं आणि ताण बसत असेल तर पोटॅशियम नायट्रेटची आपल्याला फवारणी करायची आहे. ऊस पिकास देखील आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं आणि ऊस पिकात पायरीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रोड जमा करून नष्ट करायची आहेत आणि 1 प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या 1/2 फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपल्याला चालू ठेवायचं आहे. किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरिफॉस 20% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पांढऱ्या माशीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्यकता असेल तर 10 दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. मात्र मित्रकिडीची संख्या जर जास्त असेल तर अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी. एकाच प्रकारच्या कीटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. मंडळी हळद पिकास देखील आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि हळद पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावं. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असेल तर 25 किलो नत्रासोबत 0.5534 15.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने 3 ते 4 वेळा विभागून द्यावं. हळद पिकात कर्परोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर रोगग्रस्त पाने वेळोवेळी गोळा करून आपल्याला शेताबाहेर नष्ट करायची आहेत आणि शेत स्वच्छ ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थापनासाठी कार्बन डायझिम 50% 400 ग्रॅम किंवा मँकोझेप 75% 500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% 500 ग्रॅम फवारणी करताना चांगल्या प्रतीचे चिकटणारे द्रव्य मिसळावे. तसंच हळद पिकात कंदमाशीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसाच्या अंतराने क्विनॉल्फॉस 25% 20 मिली किंवा डायमेथोएट 30% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा आणि मोसंबी बाग फुलधारणा आणि फलधारणेच्या अवस्थेत आहे. बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. तसंच मृगबहार डाळिंब बागेत देखील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता 1% बोर्डो मिश्रणाची आणि याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पावसाळ्यात पशूंचे खाद्य नियोजन व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे आणि जनावरांच्या खाद्यामध्ये जास्तीत जास्त कोरड्या चाऱ्याचा वापर करावा. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषध देण्यात यावी. अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे.
1: कार्यक्रमातून मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
2: आणि मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर आम्ही दोघी बी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या नवीन बदलानुसार आपल्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये दर रविवारी सोमवारी
1: बुधवारी आणि शुक्रवारी.
2: तेव्हा मंडळी हे समजा आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे आणि आपला शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आपल्याला ऐकायचं आहे.
1: तेव्हा मंडळी, हे नवीन झालेला बदल लक्षात ठेवून कार्यक्रम

0: ऐका आणि अभिप्राय पत्र पाठवा.
1: आणि तुमच्या अभिप्राय पत्रांना पोच आम्ही कार्यक्रमात देणार आहोत दर रविवारी संध्याकाळी 7:30 आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रावरचा शेत शिवार हा कार्यक्रम.
1: तेव्हा मंडळी आम्ही दोघी आपला निरोप घेतो,
0: तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
6: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीराजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीराजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
7: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नॉमीटर अर्थात 1350 KHz तसंच FM 102 MHz. यानंतर ठिकाठ वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी हा संदेश.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक

0: कारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत।
1: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे।
0: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे।
1: तेव्हा श्रोते हो,
2: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलद गतीनं। राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक। नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता। आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे। या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय।
3: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत। ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है। ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई और मुंबई से हावड़ा और दिल्ली से गुवाहाटी।
2: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले। देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे। बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे। H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे। अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे। त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील। येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत। त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल। सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे, तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे। सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल। तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात, याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे। विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं

सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली. यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 922000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9852894455 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779851316807 आणि +9779701071075 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSCच्या 3 अधिकाऱ्यांना

0: सह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया संजीवनी मुळे नगरकर यांनी सादर केलेल्या लावण्या. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीकृष्ण विचारे यांचं गीत प्रणती म्हात्रे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत. गीतकार आहेत वसंत बापट, संगीतबद्ध केलं आहे कनू घोष यांनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो, संगीत पत्रिका या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांची पंडित वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आज प्रसारित करत आहोत. पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे अर्थात पंडित के जी गिंडे हे विष्णुनारायण भातखंडे परंपरेतले एक अग्रणी संगीतज्ञ होते. 26 डिसेंबर 1925 रोजी आपल्या बैलहोंगल इथे त्यांचा जन्म झाला. उत्तम गायक, उत्तम संगीत रचनाकार, कुशल शिक्षक असा पंडित के जी गेंडे यांचा लौकिक होता.

0: श्रीकृष्ण रातनजनकर यांच्याकडे लखनौला अगदी बालवयापासूनच जाऊन त्यांनी संगीताचे धडे गिरवले आणि पुढे गुरुजींना ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. सन 1951 ते मुंबईत आले आणि भारतीय विद्याभवन इथं शिक्षकाचं काम त्यांनी केलं. पुढे 1962 वल्लभ संगीत विद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाली आणि या संगीत विद्यालयाला त्यांनी नावारूपाला आणलं. त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम कलाकार घडवले. पंडित के जी गिंडे यांना 2000 बंदीशी मुखोद्गत होत्या. अनेक प्रचलित तसंच अनवट रागांची त्यांना माहिती होती. ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा हे संगीताचे सर्व प्रकार ते लिलया सादर करत त्यांच्या गायनामधून भावोत्कटता आणि सौंदर्यदृष्टीचं दर्शन घडायचं. सूर आणि लय दोन्हींवर त्यांचा अधिकार असाधारण असा होता, ज्याबद्दल पंडित कुमार गंधर्वांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना गौरवलं होतं. 13 जुलै 1994 या दिवशी कोलकाता इथं त्यांचं निधन झालं. पंडित के जी गिंडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या संग्रहालयातील संगीत पत्रिका हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करत आहोत. संगीत पत्रिकेअंतर्गत पंडित के जी गिंडे यांची पंडित वी रा आठवले यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. खरं तर ही मुलाखत म्हणण्यापेक्षा एक रसपूर्ण अशी सांगीतिक चर्चा किंवा संवाद असंच म्हणता येईल. ऐकूया पंडित के जी गिंडे आणि पंडित वीरा आठवले यांच्यातील सांगीतिक संवाद.
1: नमस्कार गिंडे साहेब.
2: नमस्कार.
1: मला प्रथम तुमचं अभिनंदन करू द्या. तुम्हाला संगीत नाटक अकॅडमीतर्फे पुरस्कार मिळाला नाही का?
2: ठीक आहे, पुरस्कार मिळालेला आहे. मी असं समजतो की हा पुरस्कार माझ्या गुरु परंपरेला आहे आणि आपल्या सर्वांच्या गुणजनांचा आशीर्वाद.
1: आणि म्हणूनच मी माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या आणि सर्वांच्यातर्फे तुमचं अभिनंदन करतो. आज एक चांगला योग आहे. तुमच्या संबंध या सांगीतिक जीवनाबद्दल आपल्याला चर्चा करायची. मला हे सांगा की तुमचा हा संगीत प्रवास केव्हापासून सुरू झाला?
2: तसं पाहता वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून माझा प्रवास सुरू झाला, तो नाट्यसंगीतापासून.
1: बर.
2: अगदी सुरुवातीला नारायणराव बालगंधर्वांची बहुतेक गाणी मी गात असे. माझे वडील बंधू जे न्यूरोसर्जन डॉक्टर राम गिंडे होते, त्यांनी माझ्याकडून ही सर्व गाणी बसून घेतली होती आणि माझा जाहीर प्रोग्राम पहिला वयाच्या 6व्या वर्षी मी 2 तासाचा प्रोग्राम दिला.
1: हे आम्हाला अगदी नवीनच माहिती आहे.
2: आणि त्यावेळेला मी अगदी म्हणजे अर्जवून नारायणरावांची सबंध नाटकंसुद्धा माझ्या वडिलांनी मला दाखवली होती आणि नारायणरावांचा आशीर्वाद पण मला मिळाला होता. त्यांची भजनं पण मी दर गुरुवारी भजन करत असत. जिथे मुक्काम असेल तिथे, त्या बेळगावला किंवा हुबळीला त्यांचा जेव्हा मुक्काम असायचा तेव्हा ती भजनं पण मी पाहिलीत.
1: थोडक्यात म्हणजे तुमच्या गाण्याचा जो प्रवास सुरू झाला तो नाट्यसंगीतापासून.
2: त्यामुळे झालं काय की त्या गीतांची जे चाली होत्या त्या सर्व आपल्या रागदारी संगीताच्या बंदिशीवरती अवलंबित होते. त्यामुळे रागदारी संगीताचा थोडासा पूर्वपीठिका त्या गीतापासून माझी तयार झाली होती. म्हणजे एखादी तर्ज म्हणा किंवा एखादी धून तुम्ही गायला तर हा अमुक राग आहे हे ओळखता येण्यापर्यंत मला तसं स्वरज्ञान वगैरे असं काही करवलं नाही. माझ्याकडून अलंकार घोटवले गेले नाही. पण सुरुवातीपासून गाण्याची ढप म्हणजे नक्कल करणार, त्यावेळेला मी आणि कुमार गंधर्व
1: वा
2: आम्ही आमच्या घरीच म्हणजे 2-3 वर्ष सतत आम्ही रोज संध्याकाळी आमची मैफिली जमायची. कुमार पण गात असे, तो पण नकल्या होता. तेव्हा ते निन्याळ्या गव्यांची नक्कल तो करत असत आणि मी गात असे. तेव्हा वयाच्या आमच्या 5व्या 6व्या वर्षावर आम्ही दोघेही एकत्र

0: आमच्याच गावी त्यांचे वडील असत.
1: तर गमतीची गोष्ट अशी नाही का की कुमारजी त्यावेळेला गव्यांच्या नकला करायचे.
2: हो,
1: तुम्ही नाट्यसंगीत
2: अर्थात
1: ही मजेदार गोष्ट.
2: हो
1: बरं, तुम्ही म्हणजे रीतसर अशी म्हणजे तालीम किंवा शिक्षण
0: माझी
1: ते केव्हापासून सुरू
0: झाली? माझी रीतसर तालीम जी सुरू झाली ती अण्णासाहेब रातंजणकरांकडे 1936 पासून. ते पण माझ्या बंधूंमुळे. माझे बंधू जेव्हा इथे वैद्यकीय शिक्षणाकरता मुंबईला आले तेव्हा डॉक्टर मोहे जे एकनाथ पंडितांचे शिष्य होते कृष्णराव मुळे यांच्याकडे नेहमी संगीतांचे कार्यक्रम होत असत तेव्हा माझे बंधू तिथे जात असत. एखाद दिवशी चर्चेमध्ये भातखंड्यांचं नाव आलं. ती भातखंड त्यावेळेचे कृष्णराव मुळेंचं तुम्हाला माहित आहे भारतीय संगीत शास्त्र.
1: बरोबर.
0: तर त्यावेळेला माझ्या बंधूंनी दुसरं काही नाही केलं, भालचंद्र सीताराम सुकथनकर काळजाळ्याला भातखंडीच्या पुस्तकावरती नावं नसायची.
1: बरोबर.
0: फक्त प्रकाशक आणि संपादक यांचीच नावं असायची. तर ते भातखंड्यांच्या मागे शोधात लागले आणखी त्यांची गाठ घेतली. मग त्यावेळेला त्यांची गाठ भेट झाली आणि त्यांना पुस्तकं सहन प्रेझेंट केली त्यांनी. तेव्हा मग त्यांनी भातखंडीने सांगितलं, आता मी वृद्ध आहे तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे शिष्य बाबू रातंजणकर इकडे येत असतो त्याला तुम्ही गाठा. तसं होऊन आमचे बंधूंची ओळख अण्णासाहेबांशी 1933 पासून झाली. त्यांचे वडील त्यावेळेला ह्याच होते अण्णासाहेबांचे. तर ते घरोबा इतका झाला की त्यांनी मग माझ्याकरता त्यांच्या मागे सारखं टोमणा सुरू केला की माझ्या भावाला तुम्ही शिकवावं म्हणून. तर त्यावेळेला माझं वय जवळजवळ 5-7 वर्षात होतं, मी लहान आहे.
1: म्हणजे मग त्यावेळेला तुम्ही अगदी बेळगावहून पंडित रातंजणकरांकडे
0: लखनौला गेले. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1936 मध्ये मी लखनौला बेळगावहून लखनौला गेलो.
1: म्हणजे संगीत तालमीला सुद्धा तुम्हाला आता जवळजवळ 55 वर्ष झाली की?
0: हो अवश्य 55 वर्षाची. त्यावेळेला गंमत अशी की मी जेव्हा अण्णासाहेबांच्याकडे मुंबईला जेव्हा ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आले होते पहिलं त्यांनी मला माझी टेस्ट घेतली, माझी चाचणी घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी मला गायला सांगितलं. ते माझ्या बंधूंनी ते आपल्या क्रमिक पुस्तकातले 1-2 बंदिशी मला शिकवल्या होत्या.
1: बर.
0: त्या मी गाऊन दाखवल्या त्यांना. त्याच्यानंतर
1: बंधू म्हणजे मला वाटतं कुठे
0: डॉक्टर गिंडे जे न्यूरोसर्जन राम गिंडे
1: सर्जन
0: हो ते सर्वात वडील बंधू माझे त्यांनीच मला ह्याच्यात गाण्यामध्ये
1: बरोबर
0: जास्त प्रोत्साहित केलं.
1: आणि तुमची तालीम अशी कशी सुरू झाली मग?
0: ते सांगतो.
1: चाचणी घेतली त्यांनी.
0: चाचणी घेतल्यानंतर त्यांनी मला पाहिलं त्यांनी असाच आकार काही गायले मी तिची नक्कल केली. मग त्यांनी मला काही राग ओळखायला सांगितले. त्याच्यावर माहीत होतं की मी नाट्यसंगीतचा अभ्यास केलेला आहे तेव्हा त्या रागांमध्ये थोडेसे आलाप करायचे. मग मी हा अमुक राग आहे असं ओळखायला लागलो. तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशी माझी तालीम त्यांच्या घरी राहून मी म्हणजे अगदी गुरुकुल पद्धतीमुळे 16 वर्ष त्यांच्या घरी होतो मी.
1: थोडक्यात म्हणजे असं की संगीतकाराला जी आवश्यक असते जी क्षमता सांगितली
0: हो
1: ती तुम्हाला लहानपणापासून
0: हो अगदी वयाच्या लहान 10व्या वर्षापासून त्यांच्या निकट सान्निध्यात राहण्याचा मला सुयोग आला आणि मी 16 वर्ष सतत त्यांच्या बरोबर राहत असे. म्हणजे मुंबईला जरी आलो तर त्यांच्याच घरी माझा वास्तव्य असायचा. माझे बंधू इकडे होते तरी मी 1 महिना बेळगावला माझ्या आई वडिलांना भेटायला जात असे पण बाकीचे 11 महिने मी गुरुजींच्या सान्निध्यातच असायचे.
1: बरं, मग तुम्हाला तुम्ही जी तालीम घेतली
0: दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी जेव्हा तालीम सुरुवात केली त्यांनी कशापासून? त्यांनी नोमतम आला भैरवापासून माझी तालीम सुरुवात केली. स्वर काही नाही, सारे गम काही नाही, अगदी नोमतम आलापासून भैरव रागामध्ये नोमतम आलाप सुरुवात.
1: म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला जी तालमीला सुरुवात केली तीच मी ध्रुपदाच्या नोमतमपासून केली हा त्याचा अर्थ झाला.
0: कारण त्यांची ही मान्यता होती की ध्रुपदा गायनामुळे आवाजामध्ये एक ओजस्वपणा येतो, एक स्थिरता येते, आणखीन स्वराचे जे लगाव आहे जे आपल्या संगीताचं ऍक्च्युअली जीव आहे जो स्वर लगाव ज्याला म्हणतो आपण औचार म्हणतो तर त्या गोष्टींचा अनायास अभ्यास होऊन जातो ह्या नोमतोम आलापामुळे. वरचे खालचे कण एका स्वराला निनादित ठेवण्याकरता ते आवाजाला चालू ठेवण्याकरता जे कणाचा उपयोग होत असतो ह्या नोमतोम आलापामधून सहज साधले.
1: त्यावेळची एकंदरीत मान्यता अशी असावी
0: हो
1: की ख्याल जरी शिकायचा झाला तरी सुद्धा तालीमच्या दृष्टीने किंवा आवाज कमावण्याच्या दृष्टीने

0: पदाची तालीम दिली जावी अशी कल्पना असली पाहिजे नाही
1: त्यांचे
0: आपण हे गेल्या 50 वर्षापूर्वीचं
1: हो हो त्यावेळेला भातखंडे साहेब पण अगोदर ध्रुपदाचीच तालीम देत असत कारण ते स्वतः ध्रुपद शिकले होते आणि त्यांनी आपल्या शिष्यांना पण ध्रुपदाची सुरुवातीला तालीम मग ख्यालाची तालीम कारण ख्यालाचा प्रथा जास्त रूढ होऊन गेली होती त्यावेळेला ध्रुपद मागे पडलं होतं पण ध्रुपदाची तालीम तर अवश्य दिली जात असे त्याचप्रमाणे मला त्यांनी ध्रुपदाची तालीम अगोदर दिली
0: पण मग नोमथोम
1: नोमथोम आला पण
0: आचार्य तुम्हाला
1: हो
0: सर्व तऱ्हेने शिकवले
1: म्हणजे अगदी भैरव मुख्य मुख्य जे राग आहेत भैरव तोडी पूर्वी मारवा आणि आसावरी या रागांमध्ये त्यांनी मला 2 वर्षात सबंध नोंदवला.

0: ही कल्पना दिली होती. मला द्रुपदाची तालीम त्यावेळेला पूर्णपणे मिळाली.
1: तुम्हाला त्यावेळेला बंदिशी सुद्धा शिकवल्या?
0: बंदिशी शिकवली
1: द्रुपदाच्या.
0: आणि गाताना त्यांच्यावर मी कोणताही राग गात असे. मागे तंबुऱ्यावर मला जे शिकलेले राग नसत ते पण त्यांच्याबरोबर मी साथ करत असे. म्हणजे ते सूर मल्हार म्हणत किंवा लक्ष्मी तोडी म्हणत किंवा काही म्हणत मी जसं ते गाता तसं आम्ही गायचं. म्हणजे त्या योगाने आम्हाला त्यांनी राग न शिकवता आपल्याबरोबर गाऊन गाऊन त्याचे संस्कार आमच्यावरती घडवले. आम्हालाच माहीत नव्हते कोणता राग गात आहेत ते, पण ते जसं गात असत आम्ही त्यांची साथ करत असत. अशा प्रकारे एकतर शैक्षणिक दृष्टिकोनातून द्रुपदाची तालीम देवली आणि मग पुढे ख्यालात गायन त्यांच्यावर मी गात असे मैफिलीमध्ये म्हणा किंवा घरी ते रियाजाला बसत असत त्या म्हणा.
1: म्हणजे तुमच्याही दृष्टीने मग असं म्हणावं लागेल की ज्याला गाणं शिकायचं म्हणजे पद्धत तर त्याने ख्यालाच्या बरोबर द्रुपदाची सुद्धा तालीम घेणं
0: आमच्या अभ्यासक्रमामध्ये
1: आवश्यक म्हणण्यापेक्षा उपयुक्त खरंच.
0: भातखंडेंच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अगदी प्राथमिक अवस्थेपासून आम्ही प्रत्येक रागाचा एक द्रुपद अवश्य शिकवतो त्यांना. आणि त्या लगावाने त्या द्रुपद गायल्यानंतर त्या आवाजाला एक तऱ्हेचं पकड आणखीन त्याच्यामध्ये ते एक ज्याला स्थिरता म्हणतो आवाजाला लवचिकता ती येते म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही द्रुपद शिकवतो. त्यामुळे अनायास आम्हाला प्रत्येक रागामध्ये द्रुपद शिकायचा योगायोग आला. जेव्हा मी मला त्यांनी मॅरिज कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला सांगितलं प्रवेश घ्यायला सांगितला 2 वर्षानंतर त्यांनी मला प्रवेश घ्यायला सांगितला. मग मी क्लास अटेंड करत असे. सकाळी त्याची तालीम असायची मग शाळा त्याबरोबर माझं शिक्षण पण मी पूर्ण केलं. फक्त गाण्याकरता नाही बीएपर्यंत मी तिकडेच राहून शिक्षण पण घेतलं. बरोबर कारण ही पण बाजू असली पाहिजे म्हणून गाण्याबरोबर जनरल शिक्षण पण मी घेतलं. तर असा माझा कार्यक्रम व्यस्त असे तिथे म्हणजे जास्तीत जास्त वेळ मी संगीताकडे घालवत असे. आणि दुसरा जो माझा लाभ झाला त्यावेळी जितके गुणीजन होते अण्णासाहेबांकडे नेहमी येणं जाणं असायचं. फक्त येणं जाणं नाही चर्चा पण चालायची त्यांची
1: त्यामुळे संस्कार चांगले.
0: आणखीन त्यामुळे त्यांचं गाणं वाजवणं पण आम्हाला ऐकायला मिळालं त्यांची चर्चा ऐकायला मिळाली. म्हणजे बारकावे त्यावेळेस न जाणता त्यांच्याकडे त्यांच्या जवळ बसून 2 गुणीजनांची चर्चा त्यांचे बारकावे आम्हाला न कळता टिपत गेलो मी.
1: बरं
0: आणि त्याचा उपयोग मला पुष्कळ असा झाला.
1: म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगीतिक मूल्य कळायला लागले असं थोडक्यात.
0: म्हणजे जे सर्वसाधारण एका संगीत विद्या शाळेत राहून म्हणा किंवा गुरुजीच्या निकट फक्त सान्निध्यात ज्याला आपण आम तालीम शागिर्द असं म्हणतो पण मला खासून खास तालीम मिळाली.
1: बरं
0: त्या कक्षेमध्ये आपल्याला माहित आहे की पूर्वी 4 तऱ्हेची तालीम असायची तुम्ही जाणताय. सुन्नी तालीम खास तालीम
1: खास तालीम
0: मग खासूल खास एक आम तालीम असायची. असे जे प्रकार होते त्यांनी मला आपला मुलगा म्हणूनच अण्णासाहेबांनी मी त्यांचा मानस पुत्र आहे.
1: थोडासा आता त्या तालमीचा जरा आम्हाला एक नमुना दाखवू शकाल का?
0: जसं एक ध्रुपद जसं आला पण तुम्हाला माहित आहे की ध्रुपदाची 2 शाखा आहे.
1: बर
0: मी त्या अभ्यास केला आणि त्याचा पण एक इतिहास थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आम्ही ध्रुपद गात असत शिकत असत पण ह्याच्यावरती स्पेशलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ध्रुपद शिकलो नव्हतो.
1: तो आपण तो विषय नंतर घेऊ पण आम्हाला तुम्ही जरा तुमच्या तालमीचं जरा
0: त्या तालमी त्या कदाचित असेल मला जी सुरुवातीला तालीम दिली जसं भैरव तर भैरवाचे जे लगाव आहेत ते नोमतोम आलापाने मी

0: ह्याच्यामुळे रागाचे वेगवेगळी अंग कळायला लागली. स्थायी अंग काय आहे, अंतरा अंग काय, संचारी अंग काय, अभोग अंग काय, म्हणजे जे रागालापाने रूपकालापाने जे आलाप करतात. द्रुपदामध्ये दोन अंग आहेत, एक रागालाप आणि एक रूपकालाप.
1: बरोबर.
0: तर त्या दृष्टिकोनात जे गवये होते, जे द्रुपदीय होते, ते लोक रूपकालापाने नोंदतो मालाप करत, वैणिक जे होते ते रागालापाच्या दृष्टिकोनातून आलाप करत असत.
1: पण मग अलीकडे आपल्याला जरा अशी प्रथा दिसते की जे द्रुपदी आहेत ते सुद्धा रागालापानीच आलाय.
0: ते मेरखंडाच्या हिशोबाने आज वास्तविक आपण पाहतो तर द्रुपदाचा प्रचार डागर परिवाराने केलेला आहे. आज डागर परिवार आहे, त्यांची पूर्वपीठिका बहिराम खान जे स्वतः द्रुपदी होते आणि पण बिनकार होते, बंदेली आणि मुराद खान या परंपरेतून वैणिक असल्यानंतर एक एक स्वर जोडत जोडत ते लोक रागाचा विस्तार करतात. पण जर गवई लोक असतात जे द्रुपदी आहेत, इथपासूनच ते भैरवाला घेतील. असे तर एक एक स्वर नाही वाढवणार.
1: मग असंच म्हणावं लागेल की तुम्हाला जी द्रुपदाच्या आलाप

0: चॅरिटी जी तालीम दिली ती एकंदरीत या रूपकालापाच्या पद्धती आणि मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे ती विशेषतः ख्याली आणि उपयुक्त जास्त
1: हो
0: आणि त्यामुळे ती कदाचित तुम्हाला त्या अंगाने त्यांनी
1: हो कदाचित
0: असं मला वाटतं
1: कारण त्यावेळेला मला ह्याची काही समजच नव्हती पण ह्या तऱ्हेने मला रागाचे म्हणजे स्थायी अंतरा संचारी अभोग ही जी चार अंग आहेत आलापाची रूपकालापाची
0: बरोबर
1: त्या दृष्टिकोनातून मला या प्रत्येक रागांमध्ये त्यांनी नोंदोम हालात करवले होते आणि मग मी ध्रुपद शिकत गेलो
0: पण मग नेमकं तुम्हाला ध्रुपदाकडे वळाला तुम्ही असं म्हणू किंवा ध्रुपदाची आवड निर्माण झाली म्हणू
1: हो
0: किंवा काही कारणाने असेल की तुम्ही या ध्रुपद गायकीचं तुमची प्रतिमा निर्माण झाली की ध्रुपद गायक म्हणून ती काही त्याच्या मागची काय प्रेरणा होती किंवा त्याच्या मागची कारण काय
1: प्रेरणा अशी होती आपल्याला माहित आहे आकाशवाणीमध्ये जेव्हा डॉक्टर बाळकृष्ण केसकर मंत्री झाले नभोवाणी मंत्री जेव्हा झाले ते स्वतः ध्रुपद शिकलेले होते हरिनारायण बाबू मुखोपाध्यायकडे बनारसला त्यांनी ध्रुपदाचं अध्ययन केलं होतं आणि त्यांची एक उत्कट इच्छा होती की ध्रुपद गायकीला पुनर्जीवितपणा आणला पाहिजे लोकप्रियता प्राप्त करून दिली पाहिजे त्यांची नेहमी खटपट असायची त्यांचे मित्र पद्मनाभ शास्त्री ते इंदूरला होते तर ते पण नसिरुद्दीन डागरकडेचा ध्रुपद खूप ऐकलं होतं इंदूरला राहून तर त्यांची पण त्यांना पाठिंबा मिळाल्यानंतर डागर बंधू नात्याने म्हणजे मोइनुद्दीन डागर आणि अमीनुद्दीन डागर
0: हो
1: नसिरुद्दीनचे जे दोन चिरंजी मोठे चिरंजीव होते त्यांना पुढे प्रोत्साहित त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांना माहीत होतं की अण्णासाहेबांकडे मी आणि भट आम्ही ध्रुपदाची तालीम घेतलेली आहे तर त्यांना त्यांच्याच बरोबर आम्हाला पण पुढे ध्रुपदीय म्हणून तुम्ही म्हणला तुम्ही पण ध्रुपद गायला पाहिजे त्यावेळेला जेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्हाला नॅशनल प्रोग्राम ध्रुपदाचा करायचा आहे
0: वा
1: 1954 मध्ये
0: वा
1: होळीचा जो नॅशनल प्रोग्राम झाला अर्धा प्रोग्राम मी आणि माझे गुरुबंधू भट या दोघांचा होळी धमाल आणि अर्धा प्रोग्राम सिद्धेश्वरी देवीचा ठुमरी अंगाने होळी गीतं गायचं असा प्रोग्राम ठरला तेव्हा आम्ही त्यावेळेला माझ्या डोक्यात त्याच्या अगोदर मी आमच्या विद्यालयाच्या कार्यक्रमातून म्हणा ध्रुपद गात असे कारण त्याचं पण कारण होतं अंबादास पंत आगळे
0: बर
1: सखाराम तात्यांचे चिरंजीव जे होते ते आमच्याबरोबर लखनौला राहत असतात त्यांनी छोटू भैया तुम्ही ध्रुपद का गात नाही तुम्ही गा मी वाजवतो असं करून मला कॉलेजमध्ये त्यांनी ध्रुपद आणि धमार गायला लावायचं आणि स्वतः साथ करायची असं म्हणून थोडासा मला आत्मविश्वास ध्रुपद गायकीबद्दल होता ते डॉक्टर केसकरांनी ऐकलं होतं त्यांनी मग आम्हाला उत्तेजन देण्याकरता आमच्या मागे लागले तुम्ही ध्रुपद पण गायला पाहिजे ख्याल तर तुम्ही गाताच पण ही गायकी पण पुढे आली पाहिजे त्यामुळे काय झालं
0: म्हणजे प्रोत्साहन जरी दिलं त्यांनी ही गोष्ट खरी असली तरी तुम्हाला त्या गायकीची एकंदरीत आवड पहिल्यापासून असली पाहिजे आणि होती
1: आणि होती म्हणजे मला तालीमच मिळाली होती त्याच्यावरती मग मी विशेष लक्ष पुरवायला लागलो आणखीन मी जितके त्यावेळेचे ध्रुपदी होते त्यांना बारकावीने ऐकले म्हणजे रहीमुद्दीन खान डागर इमामुद्दीन डागर त्याच्यानंतर मग आपले दरभंग्याचे रामचतुर मलिक सियाराम तिवारी हे जितके जितके ध्रुपद गाणे होते मी बारकाईने ते कशा तऱ्हेने आविष्कार करतात इथपर्यंत की राजा भैयांना मी ध्रुपद गायला लावलं एकदा राजा भैया मोठे ख्याली आहे
0: हो
1: ग्वालियरचे हो पण त्यांना वामनराव देशपांडे लालाभाऊ देशपांडेकडे ध्रुपदाची तालीम झाली होती त्यांची त्यांच्याच योगाने म्हणा इंदोरला मी एकदा ते अण्णासाहेबांबरोबर गेलो असता केशवराव आपट्यांचं मला ध्रुपद ऐकायला मिळालं
0: केशवराव आपटे
1: तर त्यांचं पण मला ऐकायला मिळालं म्हणजे निर्णाळे लोक ध्रुपदामध्ये कशा तऱ्हेने आविष्कार करतात त्याची बढत कशी करतात तर ह्या सबंध पद्धती घेऊन मग मी माझ्या कल्पनेप्रमाणे आपली एक स्वतःची स्वतंत्र गायकी अशी त्याच्यावरती विचार मांडला म्हणजे बोल घ्यायचे उपज घ्यायची तर कशा अंगाने घेतले पाहिजे म्हणजे ध्रुपदामध्ये उपज निराळ्या तऱ्हेने होईल धमारामध्ये निराळ्या तऱ्हेने होईल हे सबंध अॅनालिटिकल व्ह्यू विश्लेषणात्मक त्याची विवेचन माझ्या मनात ठरवून मी आणि भट या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलो मग आम्ही आमचे प्रोग्रॅम्स रेडिओ मध्ये 25 वर्ष

0: जवळजवळ आम्ही
1: विशेषतः मग त्याच क्षेत्रामध्ये तुमचं विशेष नाव झालं त्या ही गोष्ट खरी.
0: तर त्यावेळेपासून आम्ही ध्रुपद संगतीत जुगलबंदीने काढ तुम्हाला माहित आहे ध्रुपद गायला ताकद पाहिजे तेवढा दमसास लागतो त्यामुळे एकट्याचं काम नसतं म्हणून एकाला दुसरा पूरक म्हणून दुसरा साथीला असतो.
1: मग या अभ्यासात तुम्ही वैशिष्ट्य म्हणून काय सांगू शकाल ध्रुपद गायकीची एकंदरीत गायकीची
0: ध्रुपदाच्या
1: आणि त्याच्यामध्ये निर्धारित जे प्रकार आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती द्या.
0: आता बघा ध्रुपद
1: धमार साधरा हे सगळे आता त्या
0: ध्रुपद प्रकार धमार साधरा हे सबंध प्रकार ध्रुपद शैलीमध्ये मोडतात. ध्रुपद शैलीमध्ये एक तर आवाजाला लवचिकता आणि ओजस्वपणा हे तर मिळतच आहे पण रागाचं स्वरूप रागाचा जो एक दृष्टिकोन आहे तो शुद्ध रूपाने तुम्हाला ध्रुपदापासून मिळतो. आणि माझ्या समजुतीप्रमाणे संगीताची जी तीन वैशिष्ट्ये आहेत जी घटक आहेत स्वर लय आणि शब्द या तिन्ही घटकांना समान वजन समान महत्व देणारा ही ध्रुपद शैली आहे. तिथे तुम्हाला काव्याला पण दुरावता कामा नये स्वर तर आहेच त्याच्याबरोबर लय पण आहे.
1: मात्र मला वाटतं बऱ्याच लोकांचा समज आहे की लयशी झटापट
0: नाही नाही नाही
1: पण तसं ना
0: त्यामुळेच ध्रुपद मागे पडलं
1: बरोबर.
0: पण ह्या तिन्ही आशयांचा योग्य समप्रमाणात समतोलतेने त्याचा उपयोग करणं
1: म्हणजे थोडं लयीचं लालित्य हे जरा मागे पडलं त्यामुळे ध्रुपद मागे पडलं असं म्हणावं लागेल.
0: आणि शब्दांची मोडतोड जी लईमध्ये करायची ती योग्य प्रकारे फक्त अक्षर गायची नाही तर शब्द पूर्ण उच्चार झाले पाहिजेत किंवा काव्यार्थ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ध्रुपदाची मांडणी करावी लागते. पण सांगीतिकदृष्ट्या ध्रुपद एकदा गायलं की त्याचा एक संबंध एक आउटलाईन जी रागाची आउटलाईन आपल्याला मिळते.
1: पण म्हणजे पण ती जी आउटलाईन मिळणार ती तुम्हाला आलापचारीमधूनच मिळणार.
0: आलापचारीमध्ये खास खास जे स्वरसंगती आहे त्या रागाची याचा बोध अगदी चटकन होतो ध्रुपद गाण्यामध्ये. ध्रुपद गाण्यामध्ये या गोष्टींचा बोध चटकन होतो जसा तुम्हाला सांगतो.
1: एक गोष्ट अशी ध्रुपद तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुमचा जास्त भर असतो आलापचारीवर खरं आणि मग तुम्ही ध्रुपदाची शब्द घेऊन उपज करता तेव्हा ह्या दृष्टीने तुम्ही आम्हाला जरा राधा हे जे आलापचारी आपण म्हणतो त्याचं थोडं स्वरूप पाहिलं नाही.
0: आता बघा मी केदारामध्ये तुम्हाला थोडे आलात आणि मग त्याचं एक ध्रुपद चिंतामणी मिश्रीचं एक ध्रुपद ऐकवतो.

0: औपचारिक तुम्ही चार भाग द्रुपद शैलीमध्ये नेहमी असतात.
1: थोडक्यात
0: कुठले? एक स्थायी, स्थायी अंतरा संचारी आणि संचारीला जोडूनच अभोग घेतला जातो.
1: पण म्हणजे द्रुतलयी मध्ये जे करतात ते
0: काय म्हणतात? त्याला थोडेसे यती प्रस्ताराचा जो भाग आहे एक दो तीन चार म्हणजे हे निन्नाळे यती जे प्रस्तार आहे याचा आपण नोंदो मालापामध्ये म्हणजे लयकारी दाखवायची.

0: द्रुपद शैलीमध्ये अशा तऱ्हेची ही
1: क्लायमॅक्स होती बरोबर
0: आणि अशा तऱ्हेची अलाफी मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात असते हो नाही का
1: पूर्वी
0: आणि मग तुम्ही द्रुपदाला सुरुवात करता
1: आता द्रुपदाचा मध्ये पण काय छंद आहे

0: तेव्हा अशा तऱ्हेची मग
1: त्यामध्ये वेगवेगळी जास्त लयकारी होत नसते, फक्त छंदांना घेऊन उलट फेर करायची असते. आता धमार जे आहे त्याच्यामध्ये लयकारीला खूप,
0: धमार मध्ये जास्त
1: लय, आणि त्याच्यामध्ये पण काय आहे की पुष्कळ लोक असं समजतात की दीपचंदी किंवा रूपकाचं दुप्पट केलं तर धमार होतो. एक दोन तीन, एक दो एक दो, एक दो तीन, एक दो एक दो, का धीट धीट धा क धीट धीट ता क, अशी लोकांची समज आहे. पण

0: सुलफात मध्ये पण एक दो तीन चार झपताल नाही येतो
1: नाही ते वजनच वेगळं
0: म्हणजे त्यामुळे काय छंदावरती जसं मी तुम्हाला सांगितलं लय लयचा जी आकृती आहे स्वराकृती ह्या संबंधाने शब्दांची जी मांडणी आहे त्या तिघांना बरोबर घेऊन जावं लागतं ध्रुपदामध्ये म्हणून पहिली तालीम ह्याच्यामध्ये द्यावी लागते की तुम्हाला तिन्ही अंगांची दृष्टिकोन काय आहे आणि त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे
1: मग त्याचा फायदा तुम्हाला विशेषतः मग ख्याल गायकी मांडण्यामध्ये निश्चित होत असला पाहिजे
0: मिळा
1: खरं का
0: कारण आपण असं म्हणतो कलावंती जे ख्याल जी निघालेली आहेत ती या ध्रुपदा अंगापासूनच सुरुवात झाली
1: बरोबर
0: तर त्याचा जो काय अवशेष आहे त्याच्यामध्ये थोडा स्वैरपणा मिळाला
1: बरोबर
0: गायकाला म्हणजे अगदी जे रिजिडिटी जी आपल्याला ध्रुपदामध्ये होती थोडासा स्वैरपणा मिळाला म्हणजे आपली कल्पना आपले ख्याल म्हणजे आपले विचार
1: पण मग ख्यालाच्या तालमीच्या दृष्टीनं तुम्हाला जी तालीम देतात ती ख्याल बंदिशी पासून
0: हो
1: सुरुवात करायची मग या आलापाच्या
0: करायची
1: मग काय कल्पना
0: ख्यालाच्या बंदिशीपासून
1: म्हणजे ते त्यावेळेला मग बंदिशीपासून सुरुवात करून मग उपयोग करायची
0: मग त्याच्याबद्दल ख्याल भरायचा
1: ते कसं काय ख्याल भरणं म्हणजे काय क्रिया
0: ते बघा ख्याल भरणं म्हणजे तोच ख्याल वेगवेगळ्या पाठांतराने म्हणायचा म्हणजे श्रोत्याला हे अनुभव करवायचा की तो ख्याल मीच म्हणतोय दुसरं काहीच म्हणत नाही आहे राग संबंध मांडतो त्या ख्यालाच्या अनुषंगाने आणि तोच ख्याल खरा म्हणजे त्या बंदिशीवरती आपली

0: पहलू त्याचे घ्यायचे आणि वेगवेगळे आविष्कार करून जवळजवळ असं वाटलं पाहिजे की तो ख्यालच मी गातोय.
1: वेगवेगळ्या तऱ्हेने
0: त्याची पाठांतर समजा तुम्ही
1: असं. बरोबर बरोबर.
0: थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ख्यालाची पाठांतर मी आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे मान.
1: साधारणपणे आता ही प्रथा जातच चालली असं म्हणाला.
0: स्वर
1: भरला
0: स्वर बाय स्वर डेव्हलप करतो आणि मुकळे पण बदलायला लागलो. इथपर्यंत पण मधलं पोचते की ज्या स्वराला आपण वाढवायचं तिकडे आपण मुकळ्या लावून टाकतो. आता हे प्रवाह आहे हे चालत राहणार. परिवर्तन चालत
1: पण ही असत यंत्र भरण्याची क्रिया. आणि मग त्याच्यानंतर मग जी उपज सुरू व्हायची ती
0: धूप रंगाची जी आपल्याला जे फायदा जे आग्रह घराण्यात हा विशेष प्रकार जो लईच्या अंगाने करायची
1: बोलाच्या अंगाने
0: बोलाच्या अंगाने.
1: पण आपल्याकडे बालेरंगामध्ये
0: ते बहलावे घेतात.
1: बहलावेचं स्वरूप काय असतं?
0: बहलावे लईला ऍक्च्युअली धरून नसतात.

0: बरोबर, म्हणजे पण हे
1: आणि त्याला लयुक्त तुम्ही बोल घेतले
0: की आग्रा
1: आग्रा हे निर्णाळे बाहेर दृष्टिकोन आहे.
0: पण म्हणजे अशा तऱ्हेची मग तुमची ही ख्यालाची तालीम
1: हो
0: त्या दृष्टीनेच झाली नाही का
1: हो.
0: आणि याचा तुम्हाला ध्रुपदाच्या शैलीच्या
1: शिकण्यामुळे
0: खूपच उपयोग झाला. तर
1: ख्यालामध्ये आपण साहित्य फक्त एक मदतगार घेतो, त्याला तितकं महत्व देत नाही जितकं आपण ध्रुपद धमारामध्ये देतो.
0: पण ते सुद्धा आपण
1: शब्द असतात ते सार्थ आपण त्याची उच्चार करतो, पण मुख्य उद्देश काय की रागाविष्कारच्याकडे आपण विशेष लक्ष पुरवतो.

0: म्हणजे तिथे स्वर आणि लय हे प्रधान होतात, शब्द सहाय्यक होतात. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे जे ठुमरी जी आहे,
1: पण त्या म्हणजे ख्यालाच्या बरोबर तुमचा ठुमरीचा सुद्धा निश्चित अभ्यास
0: राहिला.
1: आणि एक जरा मी असं ऐकलंय की तुम्ही थोडस या नृत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी प्रवेश केला.
0: त्याचं कारण असं आहे, माझे ससनेही म्हणा किंवा माझे बरोबर मोहनराव कल्याणपूरकर
1: असं मी ऐकलं, म्हणजे
0: कल्याणपूरकर हे आमच्या बरोबरच लखनौला राहत असत.
1: बर.
0: आणि ते इकडे सुंदर प्रसादजींकडे कथक शिकलेच होते.

0: म्हणा किंवा माझे बरोबर मोहनराव कल्याणपूरकर
1: असं मी ऐकलं म्हणजे ते
0: नाही कल्याणपूरकर हे आमच्या बरोबरच लखनौला राहत असत.
1: बर.
0: आणि ते इकडे सुंदर प्रसादजींकडे कथक शिकलेच होते पण लखनौला गेल्यानंतर अच्छन महाराज म्हणजे बिरू महाराजचे वडील शंभू महाराज या लोकांची त्यांना तालीम मिळत असे आणि त्या तालमीच्या वेळेला मी तिथे बसायचा. तुम्हाला असे वाटेल मला अच्छन महाराजांनी तत्कार पण करवलेले गुगुळ पायात बांधून पण त्यामुळे मला फायदा जो झाला ते निर्णाले लयकारीचे बोल जे करा त्यामुळे लय अंग माझ्यामध्ये उपजत असल्यामुळे त्याला विकास मिळाला. आणि दुसरी गोष्ट मला माझ्यामध्ये लय अंग उत्पन्न करणारे जागृत करणारे दोन व्यक्ती एक अच्छन महाराज
1: बर
0: आणि दुसरे विलायत हुसेन खासा.
1: वा.
0: मी त्यावेळेला विलायत हुसेन खासाने होळी धमार ऐकत असे आणि तसा होळी धमार मी लयकारी फार क्वचित लोकांची ऐकलेली. फैयाज खासाहेब गात असत. फैयाज खासाहेब शब्द लालित्याला जास्त महत्व देत असत पण लयकारीच्या दृष्टिकोनातून मी एकदा ऐकलेलं आहे. एकदा तिपटीच्या लयकारी सुरू झाले तर त्याच अंगाने वेगवेगळ्या तरी मुखळे बनवून समेला येत असत विलायत हुसेन खासाहेब. त्यांचा सारखा लयकार गवई मी तर कमीत कमी ऐकला नाही आणि तोच प्रयोग तो ख्यालामध्ये सुद्धा करत असत. बोल बनाव जे त्यांचे होत तर त्या ह्या दोन व्यक्तीने माझ्यामध्ये लयीची जागृतता वाढवली
1: आणि अच्छन महाराज आणि ती तुमची ख्याती आता अलीकडे इतकी झाली आहे.
0: त्यामुळे मला ताल हा छंद असा दिसतो समोर की मी मात्रा भगत नाही कधी. ताल हा छंदाने मी बघतो.
1: पण या नृत्याचा मग उपयोग
0: हो
1: तुम्हाला ठुंबरीच्या आविष्कारामध्ये निश्चित झाला असेल.
0: ऑफकोर्स. कारण त्याचं भाव प्रदर्शन होतं. बोल से बात बनती है.
1: बरोबर.
0: ठुमरी मध्ये काय बोल जोपर्यंत तुम्ही म्हणाल फक्त
1: बनाव
0: त्या मूर्तीने काही
1: बनाव
0: त्यामध्ये काहीतरी आपल्याला सांगायचं असते
1: ते सांगायला मग जरा गाऊन गाऊन दाखवा ना.

0: वाह
1: से अलग अलग बोल बनेंगे
0: निर्दयमा भाव त्याच्यामधून आणि ही खेळाच्या पुढची पायरी ठरली
1: तर या दृष्टिकोनातून थोडा ठुमरीचा अभ्यास
0: वेगळा एक प्रांत
1: आणि अण्णासाहेबांना आपण कदरबियांचे चिरंजीव जे होते त्यांनी ठुमरी शिकवल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला काही लखनौच्या ठुमऱ्या शिकवल्या होत्या
0: म्हणजे मग एका दृष्टीने पाहिलं तर मग तुमची ध्रुपदाची किंवा त्या शैलीची तालीम झाली ख्यालाची तालीम झाली आचार्य महाराज वगैरे
1: ठुमरी आणि टप्प्याची राजा यांच्या सभासदात राहून आणि अण्णासाहेबांच्या सभासदात टप्प्याची पण तालीम झाली
0: टप्प्याची पण

0: त्या दिसून पूर्वीपासत असत, आता त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे समजून घेण्याची.
1: बरोबर.
0: ख्याल म्हणजे काय, ध्रुपद म्हणजे काय, अशा तऱ्हेने मी आज प्रात्यक्षिक व्याख्यान देतो तर मला मैफिलीपेक्षा जास्त प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळतो.
1: बरोबर.
0: आणि जवळजवळ 600-700 लोक एका जसं मैफिल ऐकायला येतात तसं व्याख्यान ऐकायला येतात आणि त्यांना जिज्ञासा वाढलेली आहे, हे एक चांगली गोष्ट आहे आज.
1: खरं.
0: आणि त्याच्या योगाने मला असं वाटतं की आपला जो प्रवाह आहे भले वाहत जाओ पण कुठेतरी त्याला बांध लागणारच आहे आणि परत ते पाणी फिरणार मागे आणि परत आपण हिस्ट्री रिपीट सेल्फ असं म्हणतो तसा कोणताही दिवस तो सोनियाचा दिवस परत उजाडेल अशी माझी पूर्ण खात्री आहे.
1: आणि ह्यामध्ये तुम्ही आता विशेष हल्ली
0: लक्ष घालतो
1: नाही का,
0: हो, लोकांना एज्युकेटिव्ह करायचं, त्यांचा दृष्टिकोन वाढवायचा हा माझा.
1: हे उघडच आहे की त्या लोकांची जशी जाण वाढत जाईल, समज वाढत जाईल, त्याप्रमाणे कलेचा दर्जाही किंवा त्याचा स्तरही वाढत जाणार.
0: हो हो,
1: उघडच आहे.
0: आता लोकांची रुची वाढेल
1: तुमच्यासारख्या म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात आणि पुन्हा या व्यासंगामध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांनी केला तर केव्हाही संगीत कलेच्या दृष्टीने ते उपयुक्तच म्हणावं लागेल, नाही का?
0: बरोबर आहे.
1: आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू आहेत. तर
0: आणि प्रयत्न काय, तुम्ही आणि आम्ही त्याच नावेत प्रवाह करत आहोत आणि तुम्हीच मला बोलतं केलं. हे मी नेहमी म्हणतो की मला विनायकराव आठवल्याने मला बोलतं केलं, माझ्यामध्ये काय गोष्ट होती मला माहीत नाही, पण त्यांनी एखाद वेळेला असं पाहिलं असेल माझ्यामध्ये काही आहे त्याला बोलतं करावं म्हणून. तुम्ही जेव्हा रेडिओमध्ये इथे प्रोड्युसर होता तेव्हा माझ्या माथी तुम्ही व्याख्यानं लादली आणि मग मला बोलतं केलं आणि त्याच्यानंतर आपण निर्णया ठिकाणी शिबिरे घेत होतो तेव्हा तुम्ही मला विषय देऊन बोलायला सुरुवात कर तेव्हा थोडी
1: त्याचा तुम्हाला आनंद मिळतोय.
0: आनंद मिळतो आणि परिपूर्णता त्याचा आनंद घेतो मी, कारण एक गोष्ट माझी मी जो अनुभवलेली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्याच्यामध्ये फार आनंद आहे. एका रसिकाला रिझवणं त्याच्यापेक्षा आपली एखादी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवणं ह्याच्यामध्ये आनंदाचा दर्जा कित्येक मोठा आहे असं मी मानतो.
1: बरोबर. ही गोष्ट खरी आहे कारण त्यामुळे लोकांची जाणही वाढते ना.
0: बरोबर आहे.
1: आणि ती नवीन पिढी पुढे जर ही जाण जाणं ही माहिती होणं ही आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न खरोखरीच अतिशय अभिनंदनीय आहेत किंवा स्तुत्य आहेत असं म्हटलं तरी चालेल.
0: मी या सर्व गोष्टींचा श्रेय मी
1: हाच तुमचा प्रवास
0: आहे याला संबंध आपले गुणीजन माझे गुरुजन हे आणि सन्मित्र ह्या लोकांचे संबंध
1: हे अनुभव लोकांच्या पर्यंत पोहोचावेत आणि असाच तुमचा प्रवास
0: आशीर्वाद असावेत. जनता जनार्दनाचे आशीर्वाद.
1: आम्ही इच्छा व्यक्त करतो
0: बस
1: आणि आपण आता ही चर्चा संपवू.
0: नमस्कार.
2: संगीत पत्रिका या कार्यक्रमांतर्गत पंडित केजी गिंडे यांची वीरा आठवले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता.

0: म्हणजे थोडक्यात या गाण्याच्या प्रांतात तुम्ही एकंदरीत चतुरस्रपणा केला नाही का?
1: जी काय म्हणजे
0: ठुमरे टप्पा सर्व, पण जसं तुम्ही गात गेला तसं मग अलीकडे तुम्ही आता व्याख्यान आणखीन ते लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन शिबिर वगैरे सुद्धा घ्यायला लागले, हे केव्हापासून तुमच्यामध्ये आलं?
1: हे जवळजवळ समजा अलीकडे काही गोष्टी आपले श्रोता फक्त करमणुकी